भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 225, दशक 17, समास 10, टोणप सिद्ध लक्षण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। पाण्यामध्ये हटकेश्वर आहे, त्याचा महिमा अत्यंत थोर आहे, त्या पाताळ लिंगाला नमस्कार। परंतु तिथे जाता येत नाही, शरीराने जाऊन दर्शन घडत नाही, तर विचारपूर्वक कल्पना करून दर्शन घ्यावं। सात समुद्रांचे वेढे, त्याच्या पलीकडे उदंड भूमी आहे, शेवटी भूमंडळाचे कडे तुटले, सात समुद्र ओलांडून तिथे कसं जाणार? म्हणून सर्वजणांनी विवेकी साधू असावं। जे आपल्याला ठाऊक नाही ते जाणकार व्यक्तीला विचारावं। शरीराला मनाच्या गतीने फिरवणं अशक्य आहे। जे चर्मदृष्टीला माहिती नाही ते ज्ञानदृष्टीने पाहावं। समाधानाने ब्रह्मांडाचा विचार करावा। मध्ये भूमीचा तुकडा म्हणून आकाश आणि पाताळ आहे। हा गोळा नसतात, तर चौकडे अंतराळ असतात, त्याला परब्रह्म म्हणावं। ते उपाधीपासून वेगळे आहे। तिथे दृश्य मायेच्या नावाने शून्य आकार आहे। दृष्टीला देखणं दिसतं ते दृश्य, मनाला दिसतं तो भास, मनाच्या पलीकडे आहे तो निराभास, हे विवेकाने जाणावं। सर्व दृश्य भास नष्ट होतात, तिथे विचार जन्म घेतो, अशी सूक्ष्म दृष्टी असलेले ज्ञानी भूमंडळावर थोडेच असतात। वाच्यांश वाचेने बोलावा, लक्ष्यांश न बोलता जाणावा। अमुक गुण असतो हे कळल्यानेच तो गुण जिथे नाही अशा गुणात तिथं आकलन होणंही शक्य असतं। नाना गुणांना नाश आहे, निर्गुण मात्र अविनाशी आहे। स्थूल दृष्टीने पाहण्यापेक्षा विवेकाने सूक्ष्म पाहणे जाणणे हे श्रेष्ठ आहे। पाहून जाणता येत नाही ते ऐकून जाणावं। श्रवण मनन केल्यावर सगळं काही ठाऊक होतं। अष्टधा प्रकृतीचे विविध प्रकार उदंड आहेत, ते पाहिल्यास कळत नाहीत। ऐरणीवर सगळे धातू सारखेच समजून पिटले जातात, तसे ते सगळे पदार्थ सारखे मानता येत नाहीत। जर सगळं सारखंच झालं असतं तर ते परीक्षेचं कारण उरलं नसतं। चव नसलेल्याने अन्न कालवावं तसंही झालं असतं। टोणपा म्हणजे मूर्ख, तो म्हणजे गुणग्राहक नाही। मूर्खाला विवेक समजत नाही, विवेकाने उच्च निच्च त्याला कळत नाही, तिथे अभ्यासच नसतो। नाना अभ्यासापासून प्राण्याला सुटका नाही। वेळ लागून ओंगळ झालं त्याला सगळं सारखंच वाटतं, त्याला बाष्कळ जाणावं। विवेकी नाही ज्याचा अखंड नाश होतो त्यालाच अविनाश म्हणतात। बघल्या लोकांना काय म्हणायचं? ईश्वराने नाना भेद केले, भेदामुळे सगळी सृष्टी चालते। परीक्षा करणारेच अंधारे मिळाले तर तिथे परीक्षा कशी होईल? जिथे परीक्षा नाही तर टोणपा मूर्ख समुदाय, गुणच नाही तर गौरव कसा येईल? खरं आणि खोटं एकच झालं तर विवेकाने काय केलं? म्हणून तर साधूजनांनी असार सांडून सार घेतलं। उत्तम वस्तूंची परीक्षा नतद्रष्ट माणसाला कशी होईल? दीक्षाहीनाच्या पाशी दीक्षा कशी येईल? आपल्या घाणेरडेपणामुळे पावित्र्य माहिती नाही, त्याला वेद शास्त्र पुराण काय करतील? आधी आपलं वर्तन सुधारावं, मग विचार पाहावा। आचार आणि विचारामुळे पैलपार जाता येईल। जे नेमक्या व्यक्तीला कळतं ते भाषकळ व्यक्तीला केव्हा करणार? डोळस लोक सुद्धा फसतात तर अंधळे काय कामाचे? पाप पुण्य स्वर्ग नरक एकच मानलं, त्याने विवेक आणि अविवेक कशाला मानायचं? अमृत आणि विष एक म्हणतात, पण विष घेतल्यावर प्राण जातात। कुकर्मामुळे फजिती होते, सत्कर्मामुळे कीर्ती वाढते। इहलोक आणि परलोक दोन्हीकडे जिथे सांगोपांग विवेक नाही तिथे सगळं निरर्थक आहे। म्हणून संत संघाला जावं, सत्शास्त्र श्रवण करावं, नाना प्रयत्न करून उत्तम गुण अभ्यासावे, असं समर्थ सांगत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे टोणप सिद्ध लक्षण नाम समास दशम समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देहाचे भोग आणि आनंद. तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणं जरूर आहे. तुम्ही असं नाही म्हणता कामा की परमात्म्यानंच याला अशा स्थितीत ठेवलं आहे, त्याच्याविरुद्ध कसं जावं. तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणं शक्यच नाही, पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हे जरुरीच आहे. जसं लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला तो पोचतो, त्याप्रमाणे लोकांच्या उपयोगी पडलं म्हणजे ते परमात्म्याला पोचतं. परमात्म्यानं पाठवलेली दुखणी संकट यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदानं कराल. सद्गुरूने आपल्याला हे काम सांगितलंय याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकट यांचाही तुम्ही का नाही आनंद मानू. पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठं? परमात्म्यानंच धाडलेली संकट त्यालाच दूर करायला कशी सांगावीत? आणि दुसरं असं की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही तर पुढे तरी भोगावा लागणारच ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असं तुम्ही म्हणता, पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणं वगैरे आलं म्हणजे ती विशेषपणानं आपल्याला भासते इतकंच. दुखणं आणि त्याचं दुःख ही दोन निराळी असल्यामुळं दुखणं आलं तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचं जगणं प्राप्त होईल. आणि म्हणून ज्याला आनंदात जगायचं आहे त्यानं नाम घ्यावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. अनुसंधान कशाला म्हणावं? उठणं, बसणं, जप करणं, वाचन करणं, गप्पागोष्टी करणं, चेष्टा विनोद करणं इत्यादी सगळ्या क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, याचंच नाव अनुसंधान. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान टिकवणंच आहे. भगवंताचे होऊन प्रपंच करणं ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्यामुळं भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतामध्ये आनंदच दिसतो. देहाची सुखदुःख प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नानं आणि प्रेमानं करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोतेहो, सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते। आज सुद्धा नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर, आणि ते उत्कृष्ट अशी सिंधी भाषा बोलतात, त्यांना वाचता येतं।
1: नाही नाही, वाचता नाही येत, त्यातला मी फरक आता तुम्हाला नमूद करू इच्छित। सिंधी बोलता येते म्हणलं बरोबर आहे, वाचता येते नव्हे। कारण एक गोष्ट आहे की सिंध प्रांतामध्ये गेल्या 400-500 वर्षापासून सिंधी लोकांवरती सिंधी लिपी ही थोपवली गेली।
0: बर बर,
1: म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर राजा जाहीरसेन नावाचा 7 दशकांपूर्वी जो राजा होता तो हिंदू ब्राह्मण राजा होता।
0: अच्छा।
1: त्याच्यावर 7 ते 9 वेळा मुघलांनी केलेलं आक्रमण तो त्यांनी परतवून लावलं, पण त्याला त्याच्यातल्या काही फितूर लोकांमुळे तो हरला आणि त्या अब्दुल बिन कासिम मुन्यानी त्याला शेवटी निपात केला आणि राजा जाहीरसेनला हरवलं। तो इतिहासात जास्ती मी डिटेल नाही बोलत, पण त्याच्यामध्ये झालं असं की त्यानंतर त्या आक्रमणानंतर मुघलांचं राज्य आलं आणि मुघलांचं राज्य आल्यानंतर मुघलांनी त्यांच्यावरती उलटी जी उर्दू सारखी अरेबिक जी लिपी आहे ती सक्तीने ती लिहायला लावली आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये मुघलांच्या काळामध्ये ती 700 वर्षापूर्वी राजभाषा झाली।
0: अच्छा।
1: खरं पाहायला गेलं तर मुळात सिंध प्रांत हा भारतामधली मूळ भाषा ही हजारो वर्षापासून चालत आलेली संस्कृत आणि संस्कृत भाषेची लिपी ही देवनागरी।
0: हो।
1: मग ही जी देवनागरीमध्ये लिहिलेली जी लिपी मधली जी संस्कृत लिपी होती, देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषा होती, त्याच्यामध्ये सिंध प्रांतामधली सिंधी भाषा होती पण सिंधी लिपी नव्हती, ती देवनागरीतच लिहिली जात असे असं काही तज्ञांचं म्हणणं आहे आणि ते सत्य पण आहे। पण मग त्याच्यानंतर झालं असं की ती जेव्हा राजभाषा होऊन गेली, जशी आता आपल्याकडे काही जनरल नॉलेजच्या पुस्तकांमध्ये बघितलं तर काही देशांमध्ये फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आणि त्यांची जी लोकल लँग्वेज आहे ती सेकंड लँग्वेज आहे। दिवसेंदिवस मला तर आता माझी नातवंड वगैरे बघितल्यानंतर आता माझंही वय 70 आलंय, भीती वाटायला लागली आहे की अजून एक 70-60 वर्षानंतर कदाचित भारताची सुद्धा फर्स्ट लँग्वेज इंग्लिश होऊन जाईल। कारण आपल्या मोलकरणी आपण ज्यांना आपल्यापेक्षा सामान्य समजतो त्यांची सुद्धा पोरं इंग्लिश मिडियम शाळांमध्ये जायला लागली।
0: बरोबर।
1: सामान्यपणे सगळ्या व्यापाऱ्यांची आणि नोकरदारांची तर जायलाच लागली आहेत।
0: हो।
1: लाखांनी वर्षाच्या फिया झालेल्या आहेत।
0: बरोबर।
1: त्यामुळे ती जी लिपी जी आहे त्या लिपीबद्दल मी सांगत होतो की ती जी लिपी त्यांच्यावरती लादली गेली आणि सिंधी भाषा जर म्हणाल तर सिंधी भाषा ही सिंध प्रांतामध्ये गेल्या हजारो वर्षापासून बोलत आलेली भाषा आहे आणि ती भाषा मी माझ्या उत्तम ऑब्झर्वेशननी, कारण माझ्याकडे ज्या नकला काढण्याचं कौशल्य आहे त्याच्यामुळे मी ती पाहत गेलो आणि ती ऐकत गेलो, त्या शब्दाला जातो जाणे गेला जाईल जाणार होतो जाण्याचा विचार आहे अजिबात जाणार नाही, ही जी काही आपली देवनागरीतली मराठीतली रूप आहेत तशी गो अँड गॉन सारखी आपण जी शिकलो आहे तशी सिंधी मधली पण रूप मी शिकत गेलो। आणि मुख्य म्हणजे माणसाला सहवासानी भाषा येते।
0: बरोबर।
1: बरं, जसं मी अनेक माझ्या गोव्यानेश ख्रिश्चन मित्रांच्या घरामध्ये बघितलंय, अशिक्षित मोलकरणी पण त्यांच्या घरात त्या फडफड इंग्लिश बोलतात किंवा घरातल्या बायका त्यांच्या फडफड इंग्लिश बोलतात, त्या यसनो मध्ये उत्तर देतात पण त्यांना मुद्द्याचं कळत असतं।
0: बरोबर।
1: की बाईची बाई भाज्या चिरून घे, मासे साफ कर, पाणी भरलंच का, अमुक का, तसं आहे ते। त्यामुळे भाषा ही कुठलीही भाषा ही सहवासानी यायला लागते।
0: बरोबर।
1: मुंबईतल्या चाळींमध्ये जिथे 10 मध्ये 4 गुजराती भाडेकरू आहेत त्या चाळींमधल्या सगळ्या सर्रास मुला मुलींना गुजराती फर्स्ट क्लास येते, तसंच येते।
0: बरोबर। मग याचा फायदा पुढे कसा होत गेला, म्हणजे तुम्ही जर का तुमची समोरच्या मातृभाषेमध्ये जेव्हा त्याच्याशी बोलता त्यावेळेला एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर निर्माण होत असतो।
1: 100% म्हणजे त्या मातृभाषेबद्दल सांगण्यासारखा एक छान किस्सा, तो म्हणजे मुंबईला मोदी स्ट्रीट आणि बोरा बाजार स्ट्रीट नावाच्या 2 लेन आहेत व्हीटी स्टेशनच्या अगदी समोर, त्या ठिकाणी एक सिंधू सागर नावाचं हॉटेल आहे आजही अस्तित्वात आहे। त्या ठिकाणी त्या हॉटेलच्या मालकाला मी सहज पडताळून पाहण्याकरता गमतीने त्या मालकाला सिंधीमध्ये बोललो, सेट नमस्कार, माझी कन्या माझ्या मुलीची मधुराची ओळख करून दिली आणि ही इथे जवळ चर्चगेटला शिकायला आहे, तर बाय चान्स कधी अर्जन्सीमध्ये नाशिकहून काही औषध काही खाऊ वगैरे पाठवायचं असलं तर नाशिकहून अनेक सिंधी मित्र येतात, एखाद्या मित्रांनी इथे काउंटरवरती जर ठेवून दिलं आणि तिला फोन केला बेटा इथं रखा आहे आ जाओ तर तुम्ही द्याल का, तर त्या सिंधी माणसानी उठून समोरच्या कपाटातून व्हिजिटिंग कार्डची डबी काढली, माझ्या मुलीला, माझ्या बायकोला आणि मला तिघांनाही तीन विजिटिंग कार्ड दिली आणि सांगितलं माझा सिंधुसागर हॉटेल नावाने नंबर सेव्ह करून घ्या आणि ताई लक्षात घे बेटा तुला मुंबईत कधी कुठलीही कुठल्याही कोपऱ्यात अडचण लाभली देव करो येऊ नाही पण अडचण आली तर मला ताबडतोब फोन करायचा तेरा अंकल या बैठा आहे चिंता करण्याची काही जरूरत नाही मला त्याचं नाव माहिती नाही त्याला माझं नाव माहिती
2: नाही
1: फक्त मी त्याची अशी दोन वाक्य सिंधीत बोललो आणि माझी कन्या मुंबईत शिकायला एवढंच सांगितलं दुसरी एक तुम्हाला कौतुकाची बाब सांगतो ती म्हणजे सिंधीच्या घरामध्ये आपल्या मुली मराठी लोकांच्या घरातून बाहेर पडताना किंवा सासरी जाताना वगैरे आपल्या काका मामा सगळ्यांच्या मुली बाहेर पाया पडतात सिंधी समाजात जन्मल्यापासून मरेपर्यंत कोणतीही मुलगी आपल्या घरात कोणाच्याही पाया पडत नसते
2: बर
1: त्यांच्याकडे मुलीला लक्ष्मीचं देवीचं दुर्गेचं सगळी देवीची रूप देवीचं रूप मानलं जातं
2: बरोबर
1: आणि मुलीनी पालकांच्या पाया पडायचं नाही पण ती जेव्हा लग्न होऊन सासरी जाईल त्यावेळेला जर समोरच्या व्यक्तीशी आते सासू मामे सासू मावस सासू चुलत सासू सासरा ही नाते असतील नवऱ्याचा काका मामा तर त्यांच्या पाया पडायचं पण त्याच वेळेला मुलीचा सख्खा मामा मुलीचा सख्खा काका उपस्थित असेल तर त्या लोकांच्या पाया पडायचं नाही कारण ती त्यांच्या घरातली आहे त्यांच्या वंशातली सासरीच्या लोकांना पाया पडायचं हे फार मोठा शिष्टाचार सिंधींकडे पाळला जातो आणि त्या कन्येला आपण मराठीत कन्या म्हणतो त्याला सिंधी भाषेमध्ये ज्ञानी म्हणतात
2: बर
1: आणि इवन मुलीला काम सुद्धा सांगत नाहीत
2: अच्छा
1: बेटा पाणी आण वगैरे पर्यंत ठीक आहे पण हे उचलून आतमध्ये नेऊन ठे नाही तो माणूस त्याच्या ज्याने उचललं गेलं नाही बाहेर जाईल पुतण्याला मुलाला बोलवून आणेल पण मुलीला ते काम सांगत नाहीत
2: बरोबर
1: कारण ती एकीकडे म्हणायचं पराया धन आहे आणि लक्ष्मीचं रूप आहे अशी सुद्धा त्यांच्याकडे एक पद्धत आहे
2: मस्त मस्त छानच आणि अतिशय छान किस्से हे तुम्ही ऐकवले आणि तुमच्या सिंधींप्रतीचं प्रेम दरवेळेलाच आमच्या लक्षात येतं आजही ते ओसंडून वाहताना दिसलं
1: ओसंडून वाहताना असं नाही मी माझा एक स्वभाव आहे मी कोणत्याही गोष्टीच्या मागे लागला ना तर त्याच्या मुळापर्यंत पोचतो लहानपणापासून माझी सवय फक्त शालेय अभ्यासच केला म्हणजे खूप भारी असं काही नसतं तुम्हाला ज्या वस्तूची आवड आहे तिचा कसून अभ्यास करा त्याच्या मुळापर्यंत जा
2: बरोबर
1: ते जास्त महत्वाचं आहे मला जे आवडेला सिंधी समाजाबद्दल सिंधी भाषेबद्दल सिंधींच्या व्यवसायाबद्दल आकर्षण निर्माण झालं त्याच्याबद्दल मी गहन अभ्यास सुरू केला
2: वा
1: हा माझा छंद आहे
2: क्या बात आहे नक्कीच या अशाच गप्पा पुढे पण आपण चालू ठेवणार आहोत पण पुढच्या भागामध्ये आतापुरता आपण इथेच थांबूया आणि अनिरुद्ध जोशी सरांना रजा देऊया

मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच आज सुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, मागच्या काही भागांमध्ये आपण स्तनपानाबद्दल जाणून घेतो आहोतच, वेगवेगळे प्रश्न शंका तुमच्याकडे येणाऱ्या केसेस हे सुद्धा आपण बघतो आहोत. आता त्याच अनुषंगानं मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, ते म्हणजे की काही मातांचं काही स्त्रियांचं स्तनपान व्यवस्थित चालू होतं किंवा चालू असतं, बाळ नीट पेच सुद्धा असतं, वजन पण चांगलं वाढतं, पण कुठल्या तरी वेगळ्या कारणाने म्हणा स्तनपान बंद पडण्याची शक्यता असते किंवा तसं होतं,

0: तर ती काय कारण असू शकतील आपण काय सांगाल?
1: खूप वेळा होतं काय असतं, पान व्यवस्थित सुरू असतं, बाळ छान लॅच करत असतं, बाळाचं वजन वाढत असतं, पण एखादा छोटासा इलनेस येतो, बाळ तरी आजारी पडतं किंवा आई आजारी पडते आणि मग स्तनपानामध्ये व्यत्यय येतो. आईला माहिती नसतं की स्तनपान करायचं की नाही. तर या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आई जर आजारी असेल तरीसुद्धा ती स्तनपान करू शकते. अगदीच मोठा आजार आहे, कॅन्सर वगैरे आहे किंवा एड्स आहे तर नाही करू शकत. म्हणजे त्याचे काही कुठलं औषध चालू आहे किंवा बऱ्याच गोष्टी असतात की त्या त्यावेळेला लॅक्टेशन कन्सल्टंटशी बोलून आणि तिच्या ट्रीटिंग कन्सल्टंटशी बोलून मग ते डिसाईड करता येतं. पण अदरवाईज सर्दी खोकला आहे, जुलाब आहे, छोटे मोठे आजार आहेत, तर त्या सगळ्या आजारांमध्ये आई स्तनपान करू शकते. अगदी जेव्हा कोविड सुरू होता तेव्हा सुद्धा मातांना आम्ही स्तनपान करायला सांगायचो आणि कोविड पॉझिटिव्ह असलेल्या मातांना सुद्धा स्तनपान केल्यानंतर बाळाला कोविड नाही व्हायचा. तर त्याच्यामुळं स्तनपानातून बाळाला लसीकरणासारख्या इम्युनिटी मिळतात, इम्युनोग्लोबुलिन्स मिळतात आणि बाळाला प्रोटेक्शन मिळतं. त्यामुळं हा एक अडथळा येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये स्तनपान चालू ठेवणं आणि बाळ जर आजारी असेल तर उलट बाळ जास्त स्तनपान घेतं, जास्त वेळा प्यायला मागतं, तर ते कंटाळा न करता आईनी पाजणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःचा आहार चांगला ठेवणं हे खूप महत्वाचं असतं.
0: अच्छा, म्हणजे स्तनपान बंद होण्यासाठी ही सुद्धा कारण असू शकत, ही एक नव्याने कळलेली माहिती असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि आता हे सगळं चालू असतानाच असा सुद्धा मनात प्रश्न येतो की ज्या गृहिणी असतात किंवा ज्या माता घरात असतात त्यांचं स्तनपान सुरू असतंच, पण त्याचबरोबर असंही मला तुम्हाला विचारायला आवडेल की बऱ्याच जणी आता हल्ली वर्किंग असतात, ऑफिसला जातात, ठराविक दिवसांनंतर त्यांना ऑफिस जॉईन करावंच लागतं, मग अशा वेळेस त्यांना जॉबला जावं लागतं आणि मग त्यांनी मग कशा पद्धतीनं हे स्तनपानाचं रुटीन ठेवलं पाहिजे, कसं फॉलो केलं पाहिजे याच्याबद्दल आपण श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल?
1: स्तनदा मातांसाठी 6 महिन्याची मॅटर्निटी लीव आहे, परंतु बऱ्याच वेळेला होतं काय की ही लीव आधीच प्रेग्नन्सीमध्ये संपून जाते, लवकर सुट्टी घेतलेली असते आणि मग मातांना जॉबला जायची वेळ येते किंवा काहींचं हातावरचं पोट असतं त्यामुळे त्यांना लवकर कामाला जायला लागतं. काही मातांच्या बाबतीमध्ये काहीतरी एकदम आर्थिक संकट येतं त्यामुळे त्यांना जॉबला जावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की माता जरी जॉबवर जाणार असेल तरी ती तिचं दूध काढून ठेवू शकते आणि ते दुसरं कोणीतरी घरात बाळाची काळजी घेणारी व्यक्ती बाळाला ते पाजू शकतं आणि बाळाला आईचं स्तनपान हे मिळू शकतं, चालू राहू शकतं. आता याच्यासाठी काय करायला पाहिजे की जसं आपण प्रेग्नन्सीमध्येच मातांना ब्रेस्टफीडिंगबद्दलचं ट्रेनिंग देतो त्याचप्रमाणे जॉबला जॉईन करण्याच्या आधी मातेच्या संपूर्ण कुटुंबाला बाळाची काळजी जे पण कोणी घेणार असेल, मे बी बाळाची मावशी असेल, आजी असेल, काकू असेल किंवा एखाद्या श्रीमंत घरात मेड असेल, तर त्या सर्वांना आणि बाळाच्या वडिलांना, आजोबांना, असं सर्व कुटुंबियांना आईने काढून ठेवलेलं दूध कसं पाजायचं याचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आईला स्तनातून दूध काढण्याची पद्धत शिकवायला हवी. तर आता मी थोडक्यात सांगते पण हे प्रात्यक्षिक आम्ही आमच्याकडे आलेल्या मातांना शिकवत असतो. तर थोडक्यात म्हणजे पहिली गोष्ट ती रिलॅक्स असली पाहिजे, तिने अतिशय आनंदाने बाळाचा चेहरा आठवला पाहिजे आणि मग जसं आपण आंबा मऊ करतो त्याच पद्धतीनं तिने स्तन मऊ करून घेऊन मग छोट्या सी आकारात स्तन पकडून तिने त्यातलं दूध काढलं पाहिजे. ते तिने तिच्या हाताने काढायचं, मालिशवाडीकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून काढायचं नाही. ते काढलेलं दूध ती 6 तास रूम टेम्परेचरला ठेवू शकते आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 24 तास चांगलं राहतं. आता तुम्ही म्हणाल की फ्रीजमधलं दूध कसं द्यायचं बाळाला, आम्ही गरम करू का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दूध गरम नाही करायचं, परातीमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यात तो कंटेनर ठेवायचा आणि मग ते वॉर्म झालं की ते दूध बाळाला वाटीनी किंवा निफ्टी कपनी, म्हणजे बोंडल्यासारखं असतं, ते सिलिकॉनचं असतं, त्यामुळं ते बाळाला लागायचा धोका नसतो. तर ते काजावं. बाळाला ते दूध पाजण्यासाठी बॉटलचा वापर करू नये, नाहीतर काय होतं की बाळ नंतर आईचं स्तनपान घ्यायला नाही म्हणतं, मग बाळाला निपल कन्फ्युजन होतं आणि बाळ मग छोटासा हा करतं, बाळ तोंडात स्तन पकडत नाही आणि मग ऑटोमॅटिकच स्तनपान कमी कमी होत जातं. त्यामुळं हे काढलेलं दूध बाळाला वाटी चमच्यानी किंवा पलाडानी किंवा निफ्टी कपनी असं बाळाला पाजावं. आता हे जे दूध आहे हा जिवंत फ्लुइड आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये पेशी असतात, इम्युनोग्लोबुलिन्स असतात, त्यामुळं ते डायरेक्ट गॅसवर ठेवायचं नाही, मायक्रोवेव्ह करायचं नाही, म्हणजे मग त्यातली सगळी प्रतिकार शक्ती बाळाला जशीच्या तशी मिळू शकते. आता हे दूध काढायचं कधी आणि कसं, तर त्याच्यासाठी ती जिथे जाणार आहे त्या ठिकाणी तिने त्या ओनरशी चर्चा करावी की हे ब्रेस्टफीड अंगावरचं दूध काढून ठेवायला तिला वेगळी रूम आहे की नाही, प्रायव्हसी आहे की नाही हे बघायला हवं. तिला तेवढा वेळ त्या जॉबमधून मिळाला पाहिजे, साधारणतः 3 तासांनी तिला 1-20 मिनटं दूध काढायला मिळाले पाहिजेत, म्हणजे मग ती ते काढून स्टोअर करू शकते. तिथे फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये ठेवून मग ती कोणाबरोबर पाठवू शकते किंवा कोणीतरी आईस बॉक्स घेऊन येऊ शकतं घरून, त्या व्यक्तीबरोबर ती पाठवू शकते दूध, आणि या पद्धतीनं ते देता येतं. आणि घरी गेल्यानंतर ते काढायच्याऐवजी डायरेक्ट स्तनपान बाळाला घरी असेपर्यंत करत राहायचं, म्हणजे मग दूध कमी होत नाही. अशा पद्धतीनं कितीतरी मातांनी आमच्याकडे 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग केलेलं आहे, आणि मग अर्थातच 6 महिन्यानंतर आपण घरगुती ताजा सकस मऊ आहार चालू करतो आणि त्याबरोबर स्तनपान चालू ठेवतो. त्यामुळं त्यावेळेला हा पूरक आहार चालू केला की आपोआपच बाळाची भूक त्यांनी पण भागते. त्यामुळं अशा पद्धतीनं दूध काढायचं तंत्र जे आहे ते जर तिला शिकवलेलं असेल तर तिला दूध काढणं सोपं जातं. आणि काही माता पंप विकत घेतात, कधी मॅन्युअल, कोणी मॅन्युअल पंप घेतं, कोणी इलेक्ट्रिक पंप घेतं, त्यातही डबल पण असतात, तर ज्याप्रमाणे ज्याला जसा जमेल तसा घेऊ शकतात, पण हाताने पण त्या दूध काढू शकतात आणि ते तंत्र त्यांनी शिकून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग अशा पद्धतीनं बाळाला आईचं दूध मिळत राहतं आणि आल्यानंतर आई बाळाला जर स्तनपान देत असेल तर रात्री बाळ त्याप्रमाणे म्हणजे सॅटिस्फाईड पण असतं. आणि रात्रीचं स्तनपान दिलं तर रात्री ऑक्सिटोसिन जास्त सिक्रेट होतं, त्यामुळं दूध कमी पडत नाही, म्हणजे दूध चालू राहतं तिचं. आणि अर्थातच ती जेव्हा जेव्हा काढते तेव्हा तेव्हा तिने त्या कंटेनरला लेबल करून ठेवायचं, म्हणजे किती वाजता काढलं ते, की तिथून पुढे ते 24 तास चालणार आहे जर ती फ्रीजमध्ये ठेवणार असेल तर. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिने एकदा फ्रीजमधलं दूध बाहेर काढलं आणि ते वॉर्म केलं तर ते परत फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, त्यामुळं लागेल तसा एक एक कंटेनर काढून बाळाला ती पाजू शक, म्हणजे जे कोणी पाजणार असेल ते पाजू शकतात.
0: नक्कीच खूप छान माहिती दिली डॉक्टर, आणि खरोखर दोन्ही आजचे प्रश्न वेगळे होते आणि त्यातनं आपण दिलेली उत्तर सुद्धा खूप समर्पक होती. मला वाटतं ज्या स्त्रिया अशा कंडिशनमधनं जात असतील, अशा गोष्टी फेस करत असतील, त्यांच्यासाठी नक्कीच हा भाग खूप महत्वाचा आहे, कारण ह्या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांच्या माध्यमातनं आपण खूप योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. आणि खरोखरच अशाच प्रश्नांच्या माध्यमातनं आपण आपल्या श्रोत्यांना भेटत राहणार आहोत, वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातनं त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून त्यांना आपण उत्तर देणार आहोत. आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्यासाठी पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत गाठ. सलू, लवकर ये, ये ना लवकर. अरे काय झालं अवी, एवढा का बरं ओरडतोय? अगं बघ न, ही गाठ सुटतच नाहीये. अर्धा तास झाले प्रयत्न करतोय आणि आता ही गाठ इतकी पक्की झाली असेल ना की ही दोरी कापल्याशिवाय इलाजच नाही. मी कापणार होतोच, पण तुझ्या कामाची ही दोरी असेल आणि मी ती कापली तर उगीचच लहान व्हायची आणि मला ओरडा बसायचा किंवा आज सुट्टीच्या दिवशी मार्केट फिरावे लागेल. हे सगळं टाळण्यासाठी मी तुला बोलवलं ओरडाओरडी करून. अवी किती बडबड करतो, ही घे सुटली गाठ. मग अर्धा तास झाले मी काय करत होतो? अरे अवी, प्रत्येक गोष्टीचे एक तंत्र असते, ते जमलं की सगळं काही सोपं असते. इन शॉर्ट, जेनो काम तेनो ठावे, दुजे करे सो गत खाए. एकही संधी सोडू नये बरं का सलूराणी, एकही संधी. अरे अवी, एकदा लग्न गाठीत स्त्री अडकली ना की तिला बरोबर कळत असतं कोणती गाठ कधी बांधायची आणि कोणती गाठ कधी सोडायची. ते काही वेगळे तंत्रमंत्र नसतं, ते उपजतच असतं, वरदान असतं स्त्रीला. आणि तो वरचा बाप्पा आहे ना, तो सुद्धा अगदी जोडीला जोड चपखल बसवूनच पाठवत असतो अशा जोड्या, जेणेकरून त्यांच्या एकमेकांसोबत जीवनगाठी पक्क्या पक्क्या पक्क्या घालतो. म्हणून तर संसार चालला आहे सुखाने. सलू, हे झाले तुझे माझे, पण आपल्यासोबतच नात्यांच्या गाठी पण जोडल्या जातात ग एका लग्नगाठीमुळे. मग त्या नसतात का जपायच्या? लग्न आधीच्या नात्यांच्या गाठी या घेऊनच लग्नानंतर नवीन नात्यांच्या गाठी जोडायच्या असतात. त्यातल्या कोणत्याच गाठी तोडायच्या नसतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, स्वभाव असतात. कधी कधी मोठे होऊन, कधी लहान होऊन, तर कधी दुर्लक्ष करून नाती जपायची असतात. नात्यातला रुसवा फुगवा काही काळापर्यंतच धरून ठेवावा, वर्षानुवर्ष नाही सांभाळावा. आता अवी, तू माझ्या लोकांची बाजू घेऊन माझ्याशी भांडणार असशील तर आत्ताच सांगते, माझा मूड नाही आहे. अगं सलू, एका लग्नगाठीनंतर तुझं माझं नाही राहत, ते आपलं होत असतं. कालच ना ऑफिसला तुझ्या आत्याचा फोन आला होता, तुझी फार आठवण येते आहे असं म्हणाल्या. येणारच, मी होतीस तिची लहानपणापासून लाडकी. मला पण येते कधी कधी आठवण, पण ती मोठी तर तिने घ्यावा ना पुढाकार, मी कसा घेणार का? सलू, माझं आणि ताईचं भांडण झालं तेव्हा तूच मला सांगितले नात्यांचे महत्त्व, आणि माझी चूक नसताना पण मी घेतला पुढाकार. आणि आता आम्ही बहीण भाऊ पूर्वीसारखे मस्त मजेत आहोत, तेही तुझ्याचमुळे. आता घे की तू पुढाकार. नात्यांच्या गाठी गुंतागुंतीच्या असतात, पण इतक्या कच्च्या नसतात की ताणले तर तुटतील. अशी नाती तुटत नसतात, हलक्या हाताने प्रेमाने जवळ केलं की नक्की फुलतात या नात्यांच्या गाठी. नात्यात आढी आली की गुंता हा होणारच, पण जर ती आढीची आढ्यता आणलीच नाही तर सगळ्या नात्यांच्या गाठी या हव्या हव्याशाच असतील, हो ना? श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि आजच्या आपल्या वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणेच आपल्या बरोबर आहेत कविता गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार हरिभाऊ. हरिभाऊ, आज मी तुमच्या बरोबर जास्त गप्पा मारत बसणार नाहीये बरं का.
0: अरे
1: म्हणजे काय आहे की आपण एपिसोड शांतपणे करू पण नंतरचा चहा मात्र आज मी स्किप करणार आहे.
0: अरे का, असं का? म्हणजे माझा चहा बुडणार की काय?
1: हो, 100%. पण खरंच सॉरी, कारण माझा आज अगदी नाईलाज आहे. उद्यापासून ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत सुरू होईल ना माझं 3 दिवसाचं, आणि मग उपवास पण सुरू होतील. मग मला खूपशी तयारी करायची आहे, त्याच्यामुळे आज तुमच्या बरोबरचा चहा मी स्किप करणार आहे.
0: अच्छा, म्हणून का?
1: हो.
0: पण कविताजी एक विचारू का तुम्हाला?
1: हो. मग
0: तुम्ही हे 3-3 दिवस उपवास करतात.
1: हो.
0: वडाला फेऱ्या मारून नवऱ्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतात.
1: हो.
0: व्रत करतात.
1: हो.
0: तसं तुमचे हे पण करतात का?
1: अरे भाऊ, आज तुमचा काय विचार आहे? असे प्रश्न का बरं विचारताय मला? तुमचा काय अनुभव आहे सांगा बरं, तुम्ही काय करता वहिनींसाठी, कुठलं व्रत करता सांगा बरं.
0: कविताजी, जरी व्रत केलं नाही ना तरी मनापासून इच्छा असतेच की
1: हो,
0: की बायकोने सुखी राहावं, आनंदी राहावं, तिला खूप आयुष्य मिळावं. अहो, पती पत्नी म्हटलं की या भावना एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतातच ना.
1: हा, मग हेच ना, हेच मी सांगते तुम्हाला. आमच्या घरी पण तसंच आहे बरं का, फार जीव आहे आमच्यावरती आमच्या आहोंचा, आणि म्हणून मी असं व्रत करते. कळलं का? पुरुषांसाठी भलेही असं काही व्रत ठरलेलं नसेल, पण ह्या व्रताचा उद्देश काय आहे मुख्य, की आपल्या माणसाबद्दल चांगलं चिंतन म्हणजेच व्रत आहे. आणि तुम्ही सांगा, नवीन पिढीमध्ये व्हॅलेंटाईन साजरा करतातच की नाही एकमेकांना गुलाब देऊन? मग त्यांच्या मनात ती पण तीच इच्छा असते की माझ्या जोडीदाराला खूप छान चांगलं आयुष्य मिळावं, तो सुखी राहावा. बरोबर की नाही?
0: नाही नाही, हे सगळं बरोबर आहे हो.
1: हा,
0: ते जोडीदार होण्यासाठीचेच तर प्रपोजल असते.
1: हो, पण ते प्रपोजल एकमेकांना सुखी करण्यासाठीच असतं ना. ते नवीन पिढी फुल देऊन जोडीदारासाठी चांगलं चिंतन करतात, आणि आम्ही मात्र ते वडाला सांगतो एवढाच काय तो फरक आहे बरं का.
0: वा वा वा. कविताजी, तुम्ही अगदी चतुरपणे उत्तर दिलंय बरं का.
1: मग अर्थातच देणारच, मी सावित्रीची पूजा करते. मग चतुरपणा नाही दाखवला तर उपयोग काय त्या पूजेचा?
0: अरे, सावित्रीची पूजा करते म्हणून?
1: हा,
0: म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?
1: अहो, वट सावित्रीचं व्रत करणं म्हणजे खरं असं, म्हणजे मला असं वाटतं की सावित्री सारखं बनणं, सावित्री बनणं म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करण्यासारखं नाहीये का?
0: नाही नाही नाही नाही नाही, तुम्हाला काय सांगायचंय ना मला एकदा नीट समजावून सांगा बघा.
1: आता सांगावंच लागेल हरिभाऊ. म्हणजे काय सांगू का, ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत हे काही नुसतं एक पुराणामधला आलेला कथेचा भाग नाहीये बरं का. त्याच्यामागे खूप मोठं विचार मंथन आहे. तुम्हाला माहितीये का, सावित्री वेदशास्त्र संपन्न होती आणि तिने यमाबरोबर शास्त्र चर्चा करून पतीचं प्राण परत मागवलेले आहे, ती घेऊन आलेली आहे. चतुरपणे तिने आपल्या सासऱ्यांचं राज्य तर मिळवलंच, त्यांच्या अंधदृष्टीला दोन्ही दृष्टींनी दृष्टी दिली. म्हणजे काय की त्यांचे डोळे तर परत आणलेच, पण गेलेलं राज्य परत मिळावं ह्यासाठी त्या दोघांचं विचार मंथन पण ह्या कथेमध्ये आहे. आणि तिसरा वर जो तिने मागितला तो तिने सांगितलं की माझ्या वडिलांना मी एकुलती एक कन्या आहे, त्यामुळे त्यांना शतपुत्र दे.
0: बर.
1: हा, चौथा वर मागताना सावित्री म्हणते, चित्राश्वाची जागा योग्य पुत्र शत पावो सतीव्रत स्वस्थ राहो. हा, म्हणजे काय माहितीये का, की सत्यवानाची जागा ही त्याच्या 100 पुत्रांना घेता यावी राज्य चालवण्यासाठी. आणि यमराज तिच्या पतिनिष्ठेने, ती घेत असलेल्या कष्टाने, चतुरपणाने, तिच्या बुद्धीने इतके प्रभावित झालेले होते की त्यांनी तिला सांगितलं की तुला 100 पुत्र पण दिले. आणि मग म्हणले की आता तू 5वा आणि शेवटचा वर माग आणि माघारी फिर, कारण ती पतीच्या मागे, यमाच्या मागे त्याचा प्राण मागत फिरत होती ना. आणि मग 5वा वर मागताना सावित्री म्हणली की यमराजा, तुमचंच वरदान आहे की नाही शतपुत्राचं, मग ते व्यर्थ नको ना जायला. आता तुम्ही मला शतपुत्राचा वर दिलेला आहे तर मग माझ्या पतीला कसं काय घेऊन जाणार तुम्ही?
0: क्या बात है?
1: हा, मग तुमचाच वर खरा ठरला पाहिजे ना, म्हणजे असा इतका चतुरपणा सावित्रीमध्ये होता म्हणून मी तुम्हाला चतुरपणे उत्तर दिलं, कळलं का?
0: वा वा.
1: आणि मग शेवटी धर्मराज म्हणले, बाई प्रताप हा भला जिंकिले त्वा मला पतिव्रते, मार्कंडेया जैसी तारी शंभू शक्ती तशी तुझी शक्ती सत्यवंता.
0: वा वा वा. हे मोरोपंतांचं मला वाटतं सावित्री गीत मधलं आहे.
1: आहे हो, बरोबर. म्हणजे तुम्हीच सांगा मला सर की सावित्री किती बुद्धिमान होती. थोडक्यात काय तर पतीचे प्राण तर तिने मागितलेच मागितले. म्हणजे तिने प्राण मागितले याचा अर्थ म्हणजे ती काही वस्तू नाही ना, की यमाने घेतली सावित्रीने परत मागितली आणि परत यमाने ती तिला परत दिली. हा जो संपूर्ण कथेचा भाग आहे हा आत्म्याचा प्रवास तिने विशद केलेला आहे. हे मी जे तुम्हाला दोन तीन श्लोक वाचून दाखवले ना, तुम्ही जे आता म्हणलात की कविवर्य मोरोपंतांच्या सावित्री गीत मधले आहेत, तर त्यात मोरोपंत असं म्हणतात म्हणजे सत्यवानाचे जेव्हा प्राण जातात त्याचं वर्णन बघा मोरोपंतांनी कसं केलंय. पुरुष काढिता अंगुष्ठ प्रमाण निष्प्रभ निष्प्राण देह झाला.
0: बर
1: हा, मग पुरुष म्हणजे आत्मा की नाही, तो अंगुष्ठ प्रमाण असतो हे वर्णन भागवतात गीतेत अगदी कठोपनिषदात सुद्धा आत्म्याचं वर्णन स्वरूप हे अंगुष्ठ प्रमाण असंच म्हटलं गेलेलं आहे.
0: बरोबर.
1: अहो या सगळ्याचं ज्ञान सावित्रीला होतं, यापेक्षा तिची बुद्धिमत्ता अजून काय वर्णन करायला हवी.
0: नाही नाही, बुद्धिमत्तेच्या बाबतीत बायका सर्वश्रेष्ठ असतात हे तर मान्य आहे मला.
1: पण ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करायचं म्हणजे सावित्री व्हायचं हे यासाठी मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला अजून एक गमक खरं सांगू का, या कथेतलं सावित्रीने चतुरपणे यमाशी शास्त्र संवाद तर केलेला आहेच, पण मुळात सत्यवान हा मूर्छित होऊन जेव्हा वनामध्ये पडला तेव्हा तिने सगळ्यात पहिल्यांदा उचलून त्याला वडाच्या झाडाखाली ठेवलं. म्हणजे ती इतकी हुशार होती की तिला ज्ञात होतं, वडाचं झाड माहिती होतं, त्याची उपयुक्तता तिला माहिती होती.
0: हो, म्हणजे वड हा सगळ्यात जास्त ऑक्सिजनचा, ऑक्सिजन देणार म्हणजे प्राणवायू देणार झाड आहे.
1: ती बरोबर आहे. आणि त्या क्षणी सत्यवानाला प्राणवायूची अत्यंतिक गरज होती
0: हे
1: तिला समजलेलं होतं. म्हणजे हे तिचं प्रसंगावधान सुद्धा यथोचित होतं की नाही. एखादी स्त्री असती तर किती घाबरून गेली असती अशा क्षणी. मग हे सगळं येण्यासाठी सावित्रीची पूजा करायची, यासाठी सावित्री व्हायचं, यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करायचं, बरं का?
0: वा वा.
1: तुम्हीच विचार करा की असं तिचा चतुरपणा, तिची बुद्धिमत्ता ही कोणत्या स्तराची होती. मग ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत म्हणजे नुसत्या वडाला फेऱ्या मारायच्या इथपर्यंत नाहीये ना. मला सावित्रीसारखं बुद्धिवान व्हायचंय, तिच्यासारखं वेदशास्त्र संपन्न व्हायचा निदान मी प्रयत्न केला पाहिजे, तिच्यासारखं प्रसंगावधान ठेवता आलं पाहिजे, तिच्यासारखी स्थिर बुद्धी ठेवता आली पाहिजे, म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करते मी, कळलं का? आणि आता राहता राहिली गोष्ट नवऱ्याचं आयुष्य मागायचं, म्हणजे वडाकडे जे नवऱ्यासाठी आयुष्य मागितलं जातं ते, तर मी 24 तास तिन्ही त्रिकाळ ते मागतच असते. फक्त त्या दिवशी हे मागणं मी वडाकडे मागते एवढाच काय तो फरक आहे, कळलं का? म्हणजे आपल्या ज्या व्रतवैकल्य कथा आहेत ना त्यात कुठलंही थोतांड नाहीये, त्याच्या मागे खूप मोठा शास्त्रीय विचार असतो. फक्त कसं आहे ना की जेव्हा म्हणजे त्या काळामध्ये धर्माला पूर्ण महत्व होतं आणि अर्थात ते आजही द्यायलाच हवंय, पण त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही धर्माशी बांधून समजावली जायची एवढाच काय तो फरक. बाकी त्याचं जे तत्व आहे ना, म्हणजे त्या व्रताचं जे तत्व आहे ना, ते आजही अगदी आपल्या उपयोगाचं आहे आणि अंगीकारण्यासारखं पण आहे. प्रत्येक सणाच्या मागचा, प्रत्येक उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागचं एकदा तत्व समजावून घेतलं ना अरे भाऊ, की मग असं काही वाटणार नाही की आपल्या या शास्त्रामध्ये काय लिहून ठेवलंय, काय भंपक कथा आहेत या, असा काही अविश्वास निर्माण होणार नाही.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे मला असं वाटतं की वटव सावित्रीची पौर्णिमा करण्याच्या मागचं जे तत्व आहे ना, तर त्याच्यात सावित्रीचा शास्त्रार्थ, सत्यवानाची सत्यता, वडाचं महत्व आणि मुख्य म्हणजे एक स्त्री काय करू शकते आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी, हे अधोरेखित करण्याकरता हा सण आहे असं मला वाटतं. आणि कित्येक स्त्रियांमध्ये मी बघते हरिभाऊ, आत्मविश्वास नसतो त्यांना, असं वाटतं मी घरातलं बघते म्हणजे मी फक्त गृहिणी आहे, मला काही किंमत नाहीये. पण तिने जर स्वतःमधले पोटेन्शियल्स बाहेर काढले ना, तर तिला कळेल की मी घरासाठी काय करू शकते आणि कुटुंबासाठी काय करू शकते. आणि मग एकदा हा तिचा आत्मविश्वास परत आला ना की ती खूप काही करू शकते हे मला या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने सांगायचंय सर, कळलं का?
0: क्या बात आहे कविताजी, तुम्ही म्हणजे आज माझी बोलतीच अगदी बंद केली बघा. म्हणजे अगदी तुम्ही या व्रताचं महत्व पटवूनच द्यायच्या मागे लागलेला.
1: एक्झॅक्टली, सावित्रींनी पण या प्रसंगात तेच केलेलं आहे. यमाची बोलतीच बंद केली आहे तिने आणि तेवढी तिची पात्रता आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघा ना, पंचकन्यांचं इतकं महत्व असतानाही सावित्रीच्या नावाने एक स्वतंत्र व्रत अंगीकारलं जात. ह्यावरूनच समजून घ्या ना तुम्ही की सावित्रीची महत्ता किती आहे.
0: हो, पंचकन्या म्हणजे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा या पाच
1: पंचकन्या.
0: शेवटी त्यांना तर असं पंचकन्याम स्मरेनित्यम महापातक.
1: अगदी बरोबर आहे. तरी पण सावित्रीच्या नावाने स्वतंत्र व्रत आहे. त्याचं कारण हेच की ती इतकी वेदशास्त्र संपन्न आणि जे तुम्हाला मी सगळे तिचे गुण
0: सांगितले,
1: बुद्धिमान होती. आणि त्याच्यामुळे हे ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत हे माझ्यासाठी नुसतं व्रत नाहीये बरं का, सावित्री बनण्याचा प्रयत्न करण्याच्या वाटेवरचं पाऊल असतं.
0: वा वा, क्या बात आहे.
1: आणि त्यामुळे मी दरवर्षी हे 3 दिवसाचं व्रत अगदी आठवणीने करते. खरं म्हणजे हा माझ्या सासूबाईंचा वसा आहे. माझे सासरे गेल्यानंतर हे व्रत कोणी चालवायचं असा मोठाच प्रश्न होता. कारण घेतलेला वसा टाकता येत नाही ना. पण मग मी जेव्हा सावित्रीची ही सगळी कथा समजून घेतली, त्याच्यावरचं वाचन केलं आणि तेव्हा मला समजलं की ह्याच्या मागचा शास्त्रीय विचार काय आहे. म्हणजे तोपर्यंत मी काही वट सावित्रीची पूजा करत नव्हते अशातला भाग नव्हता. पण तुम्हाला तर माहितीये म्हणजे माझ्या मागे किती ऑफिसची गडबड असते. सकाळी 9:30 पोहोचायचं असतं. मग मी आपलं फक्त वडाला नमस्कार करायची आणि निघायची. एवढी म्हणजे सांग्र संगीत पूजा किंवा 3 दिवसाचं व्रत करायचं हे सगळं मला नाही शक्य व्हायचं. पण खरं सांगू का, एकदा मी जेव्हा त्याच्या मागचं तत्व समजून घेतलं ना, म्हणजे तेव्हाही मी मला हे माहिती होतं की वडाच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे या निमित्ताने. पण आता ह्या 3 दिवसाच्या व्रतामुळे माझे बघा 4 दिवस वडाच्या सहवासात जातात. आणि हे एकदा समजून घेतलं ना, म्हणजे काय सांगण्यासाठी हे व्रताचा ह्या ओहापोह आहे हे एकदा समजून घेतलं ना की मग मला हे व्रत करणं सोपं झालं. खरं म्हणजे वडाचं किती महत्व आहे की नाही. आजही हे व्रत ना आपण म्हणजे सगळ्याच मुलींनी बायकांनी तो एक पर्यावरणाचा भाग म्हणून अंगीकारायला हवाय. कारण मी बघते आजकाल ना खूप जणी वेळ नाही म्हणून आदल्या दिवशीच वडाची पारंबी फांदी तोडून आणतात आणि घरी तिची पूजा करतात. हे मात्र बिलकुल शास्त्रसंमत नाही बरं का हरिभाऊ. कारण कुठल्याही शास्त्रात असं लिहिलेलं नाहीये आणि ते अत्यंत चुकीचं आहे. वडाची पारंबी तोडून किंवा फांदी तोडून त्याची पूजा अजिबात कुठल्याही प्रसंगात, म्हणजे सगळ्या श्रोत्यांना म्हणजे माझ्या मैत्रिणींना अगदी विनंती आहे की कोणीही पर्यावरणाचा असा अशा पद्धतीने ऱ्हास करून ही पूजा करू नका. उलट पक्षी जमलं तर आज एखादं झाड
0: वडाचं झाड पण लावलं तरी
1: नक्की नक्की नक्की. पण वडाचं झाड असं म्हणजे आपल्याला रोप लावता येत नाही ना. म्हणजे आता पुष्कळ कलम वगैरे करून ती म्हणजे सोय झालेली आहे. पण मुख्यतः पक्ष्यांच्या विष्ठेतून वडाचं झाड येत असतं, रुजत असतं त्याच्या आणि मग त्याचा वृक्ष होतो. आणि तुम्हाला माहितीये का वडाचं आयुष्य साधारण 300 वर्षापर्यंतचं. मग आपण विचार करायला हवा ना की वडाचं महत्व किती आहे. आणि हे सगळं अधोरेखित करण्याकरता ना ही सगळी व्रतं निर्माण झालेली आहेत. तुम्हाला सांगते, आर्य आणि द्रविड अशा 2 संस्कृती आपल्या सिंधू नदीच्या तीरावरती होत्या ना. त्यातले काही अग्निपूजन करायचे आणि काही वृक्षपूजन. असा जो फरक आहे ना, त्यामुळे आपली काही व्रतं ही अग्नीला महत्व देणारी आहेत आणि काही व्रतं ही वृक्षांना महत्व देऊन सांगितलेली आहेत. आणि त्याच्यामुळे ना ह्या सगळ्या व्रतांकडे ना डोळस दृष्टीने पाहायला पाहिजे हरिभाऊ.
0: कविताजी आज तुमचा नूर काही वेगळाच दिसतोय बरं का. म्हणजे आता असं झालं की मला सुद्धा तुमच्या बाजूनेच बोलायला पाहिजे.
1: म्हणजे माघार घेतली तर सर.
0: नाही नाही, कसं आहे तुम्ही अगदी समयोचित चर्चा केलेली आहे या व्रताविषयी. आणि आता थोडं मी पण तुम्हाला या वडाच्या झाडाविषयी सांगणार आहे बरं का. तुम्हाला माहितीये का कविताजी, हा वड जो आहे तो भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.
1: अगदी बरोबर.
0: जगात सर्वात मोठ्या वृक्षापैकी एक असा हा वृक्ष मानला जातो. तुम्ही मगाशी सांगितलं तसं त्याचं 300 वर्षापेक्षा अधिक आयुष्य असते. आणि हा वृक्ष जो आहे वड हा 15 ते 30 मीटर उंच वाढत असतो.
1: अरे बापरे. आणि म्हणूनच त्याची सावली इतकी गर्द आणि थंडावा देणारी असते.
0: हो,
1: भला मोठा वृक्ष असतो. आणि सावित्रीने सत्यवानाला त्या झाडाखाली त्याच्याच मुळे ठेवलं, कारण ज्येष्ठातलं ऊन किती तळपत असतं आणि त्या क्षणी त्याला सावलीची थंडाव्याची गरज आहे. म्हणजे थोडक्यात त्याला सनस्ट्रोक झालेला आहे हा पण एक तिच्या मनामध्ये शंका तेव्हा आलेली असणार.
0: अगदी बरोबर.
1: हे तिने अगदी अचूकपणे ओळखलेलं होतं,
0: कारण हे पौर्णिमेचं व्रत पण जे आहे ते ज्येष्ठ पौर्णिमेला.
1: ज्येष्ठ पौर्णिमेला आहे.
0: तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की या वडाच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोहोचतात, यालाच आपण पारंब्या म्हणतो. याला धरून मस्त सूर मारायचो
1: लहानपणी,
0: त्यालाच सूर पारंब्या असं म्हणायचो.
1: अगदी बरोबर.
0: याचं खोड जे ना ते मजबूत आणि गुळगुळीत पण चीकयुक्त असं असतं. याची फळे जे आहेत ती वेगवेगळे पक्षी माकडं यांना खूप आवडतात बरं का.
1: अगदी बरोबर.
0: आणि या फळामध्ये लहान लहान आळ्या आणि किडे असल्यामुळे ही फळं सहसा माणसं खात नाहीत, पण त्यांच्यामुळे ती पूर्णतः पक्ष्यांना आणि प्राण्यांना उपयोगी येतात. म्हणजे पक्ष्यांना मोठाच आसरा असं हे वडाचं झाड आहे.
1: हे फार महत्वाचं सांगितलं सर तुम्ही की ती फळं माणसं खाऊ शकत नाहीतर आपण ती पण ठेवली नसती. प्राणी पक्ष्यांसाठी ती पण आपणच खाऊन मोकळं झालो असतो.
0: नाही हे तर आहेच, पण त्याही व्यतिरिक्त कविताजी या झाडाचा उपयोग जो आहे तो औषधी सुद्धा आहे बरं का. याचा जो चीक निघतो ना
1: बर
0: तो जखमा भरण्यासाठी उपयुक्त असतो.
1: अरे वा, हे नव्हतं माहिती.
0: शिवाय दातातल्या वेदना यामुळे थांबतात. हे तर जाऊ द्या. विंचवाचं विष सुद्धा यामुळे कमी होतं असं म्हणतात. शिवाय वडाची पानं जी आहे ती रक्तस्त्राव थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे.
1: म्हणून स्त्रियांच्या गर्भाशयाविषयीच्या समस्यांमध्ये बऱ्याचदा वडाच्या पानांचा उपयोग औषधांमधून केला जातो.
0: हो, आयुर्वेदामध्ये हे सांगितलेलं आहे बरं का. अगदी स्त्रियांच्या साठी वडाचा अजून एक मोठा उपयोग आहे.
1: सांगा ना सर.
0: तो म्हणजे केसांच्या वाढीसाठी.
1: ओ हो हो.
0: वडाच्या पारंब्यांची मुळं ही अत्यंत उपयुक्त असतात. शिवाय त्याच्या सालीपासून मधुमेहावर उत्तम असं औषध बनतं.
1: अरे वा, हे नव्हतं माहिती मला.
0: म्हणून खरं म्हणजे हे अशा प्रकारे त्या झाडाचं महत्व असल्यामुळे पण हे व्रत सांगितलं गेलं असावं.
1: अगदी खरंय सर. म्हणत ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत जर करायचं असेल ना तर माझ्या मैत्रिणींना अगदी विनंती आहे की हा जो वटवृक्ष आहे ना हा 100 माणसांना 100 वर्ष पुरेल इतका प्राणवायू देतो. त्यामुळे या ज्येष्ठ पौर्णिमेच्या व्रताच्या निमित्ताने काही वृक्ष म्हणजे ह्या वडाची म्हणा किंवा इतर वृक्षांची रोपं सौभाग्यवायन म्हणून आपल्याला शक्य तेवढे आपल्याला जमेल तेवढे द्यायला हवीत. फांद्या नाही तोडायच्या हा अजिबात. आणि तशीच ही रोपं सगळ्या मैत्रिणींनी एकत्र येऊन म्हणजे परिसराजवळून जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावरती मोठ्या संख्येने लावून जेव्हा पाऊस नसेल तेव्हा त्याची निगा घ्यायची आणि मग पावसात ते झाड आपोआप वाढतंच. म्हणजे धर्मकार्याबरोबर समाजकार्यही होईल या व्रताच्या निमित्ताने. आणि मग त्या रोपांचं जेव्हा वृक्षात रूपांतर होईल ना तेव्हा उन्हा तणातून चालताना आपली पुढची पिढी निदान आपल्याला दुवा देईल की किती छान सावली थंडपणा मिळतोय. अर्थात ही म्हणजे ही कल्पना सुद्धा इतकं छान वाटतंय, सुखावती आहे अगदी. त्याच्यामुळे असं झाडं लावणं रोपं लावणं आणि तो अनुभव घेणं हे मला असं वाटतं स्वतः अनुभवणं जास्त संयुक्तिक ठरणार आहे.
0: खरंच खूपच छान कविताजी. तुम्ही खूप छान सांगितलं आणि मी जसं सांगितलं तशी वटवट सावित्री न होता ही आधुनिकतेशी जोड
1: घालत
0: आणि त्याचा मतितार्थ समजून घेऊन ते व्रत करणारी अशी सावित्री आज व्हावी. मला वेळ सांगते गप्पा आपल्याला आवडत्या घ्यायला हव्यात.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे खूप खूप धन्यवाद कविताजी. पुन्हा परत भेटूयात आपण पुढच्या मंगळवारी.

नमस्कार सिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 60। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्व गीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली, गीतकार ग दी माडगुळकर यांनी लिहिलेली आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत। सुधीर फडके यांच्या कामाची पद्धत, चौकटीतली शिस्त,

गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा श्रीधर फडके, आनंद मोडक इत्यादींपर्यंत चालू आहे. या सगळ्या संगीतकारांनी भरपूर योगदान दिलं आहे. मात्र या काळात ज्यांचं युग होतं असं म्हणता येईल असा संगीतकार म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी. बाबूजींनी 1946 ते 1993 पर्यंत चित्रपट आणि भावगीतं या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्या आणि सुधीर फडके युग निर्माण केलं. बाबूजींनी हिंदी चित्रपटांना देखील संगीत दिलं होतं आणि काही गाणी देखील गायली होती. बाबूजींचे संगीतकार म्हणून सर्वोत्तम हिंदी चित्रपट 1951 पासून नंतर प्रदर्शित झाले होते. ते होते 1951 मधील मालती माधव मुरलीवाला, 1955 मधील रत्नघर, 1956 मधील सजनी आणि बाबूजींच्या हिंदी चित्रपट संगीत कारकिर्दीतील सरताज ठरावा असा 1962 या वर्षीचा भाभी की चुडिया. यातील रत्नघर या चित्रपटाचे निर्माते स्वतः बाबूजी होते. 1954 सालचा पहिली तारीख हा चित्रपट बाबूजींच्या हिंदी कारकिर्दीतील एक अनोखा चित्रपट म्हणावा लागेल, कारण या चित्रपटात धीरगंभीर स्वभावाच्या संगीतकार बाबूजींनी एकदम विरुद्ध स्वभावाच्या दिलखुलास किशोर कुमार यांच्याकडून त्यांचं एकमेव गीत गाऊन घेतलं होतं. ते गाणं होतं दिन है सुहाना आज पहली तारीख है. गीतकार कमल जलालाबादी यांनी लिहिलेलं हे गीत मोठं मजेशीर आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1946 ते 1962 ही बाबूजींच्या हिंदी चित्रपटांच्या कारकिर्दीतील महत्वाची वर्ष. या 16 वर्षांमध्ये बाबूजींनी एकूण 18 हिंदी आणि 47 मराठी चित्रपटांचे संगीत केलं, म्हणजेच 16 वर्षात 65 चित्रपटांना संगीत दिलं, म्हणजेच सरासरी एका वर्षात 4 चित्रपट. आणि हे सर्व करत असताना गायक म्हणूनही त्यांनी प्रचंड काम केलं आहे. ही 16 वर्ष हिंदीत काम करत असताना बाबूजींनी मराठीत देखील संगीतकार आणि गायक म्हणून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं होतं. सव्यसाची या शब्दाचा अर्थ दोन्ही हातांनी लढू शकणारा असा महाभारतामध्ये केलेला आहे. मराठी आणि हिंदी संगीतातील संगीतकार आणि गायक या दोन्ही भूमिकातून बाबूजींचे योगदान बघितलं तर त्यांना सव्यसाची हे विशेषण सर्वार्थानं योग्यच आहे. रसिक हो, संगीतकार सुधीर फडके, गीतकार गदी माडगुळकर आणि गायक आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या एकत्र आविष्काराच्या गाण्यांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया पहाडी मांड या रागात संगीतबद्ध केलेलं 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या जगाच्या पाठीवर या अत्यंत प्रसिद्ध अशा चित्रपटातलं एक सुरेख गीत. गीत आणि संगीताच्या दृष्टीनं सुद्धा जगाच्या पाठीवर हा चित्रपट एक विक्रम ठरला. हे गाणं सर्वांग सुंदर होतं. ग दी मा यांचे प्रत्ययकारी शब्द, सुधीर फडके यांची अजोड स्वर रचना, आशा भोसले आणि बाबूजी यांची प्रभावी गायकी आणि या गाण्यात श्यामराव कांबळे यांनी वाजवलेला हार्मोनियम वरचा तो ओपनिंगचा सुंदर पीस सुद्धा अत्यंत प्रभावी होता. या गाण्यानंतर श्यामराव कांबळे बाबूजींचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक बनले. या गाण्याची सुरुवातीची एकच ओळ आणि काही आलाप इतकाच सहभाग फक्त सुधीर फडके यांचा असून हे गाणं तसं आशा भोसले यांचं आहे. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम.

यानंतर ऐकूया 1970 या वर्षी प्रदर्शित झालेल्या देव माणूस या चित्रपटातलं एक सुंदर प्रणयी गीत. राजदत्त दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटात पावसात चिंब भिजलेलं हे धुंद प्रणयी गीत चित्रित झालं आहे अनुपमा डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि सरला येवलेकर रमेश देव या दोन जोडींवर. या गाण्याचे सुरेल शब्द संगीत गायन आणि चित्रीकरण अतिशय संयमित रूपात आहे. श्यामराव कांबळे आणि प्रभाकर जोक सहाय्यक संगीतकार असलेल्या या गाण्यातील संतूरचा अत्यंत सुरेख वापर या गाण्याचं सौंदर्य वाढवतो. पावसात नाहती लता लता कळ्या फुले सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले.

0: श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी। आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी। आज आपण ऐकत आहोत सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं। जगाच्या पाठीवर हा चित्रपट सर्व अंगांनी अफलातून तर होताच, पण यातली गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींची सर्व गाणी केवळ अप्रतिम अशीच होती। मित्रांनो, यापुढील जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत हे केवळ नंदलालाशी संवाद नाही, तर ही आपल्या प्रत्येकाच्या आत्म्याची हाक आहे। भोग, लोभ आणि मोहांच्या नृत्यात आपण रंगून जातो, पण शेवटी दमतो, थकतो, आणि जेव्हा हा थकवा जाणवतो तेव्हा खरी गरज असते नंदलालाच्या, म्हणजेच परमात्म्याच्या आधार घेण्याची। नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला। या गाण्यातून गदिमा आपल्याला आरसा दाखवतात। बाह्य रंग कितीही देखणे असले तरी अंतरंगातील पावित्र्याशिवाय खरी शांती मिळत नाही। आयुष्याच्या नृत्यात थकवा आला तर पावले नंदलालाच्या दिशेने टाका, तिथेच खरी विश्रांती आहे। परमेश्वराने दिलेले जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याऐवजी माणसं अहंकार, मोह यांच्या आहारी जाऊन चुकीचा मार्ग स्वीकारतात। काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडरिपू, आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांना आपल्या ताब्यात ठेवण्याऐवजी त्यांच्या ताब्यात माणूस केव्हा जातो हे त्यालाही कळत नाही। शेवटी पश्चात्तापाची वेळ येते, पण खूप उशीर झाला असतो तेव्हा। माणसाचं आयुष्य म्हणजे एक चिरंतन असं न सुटणारं कोडच आहे। प्रत्येक जण आपापल्या परीनं त्याची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो। असं म्हणतात, आयुष्याचा शेवट आला की शहाणपण सुचतं माणसाला। आयुष्य वाया घालवलं याचा पश्चाताप होतो। रसिक हो, हे गाणं चित्रपटात दोन वेळा आहे। एकदा आहे नायक राजा परांजपे नायिका सीमा हिला गाणं शिकवत असतात तेव्हा राजा परांजपे यांचा गुरु म्हणून आणि सीमा यांचा शिष्य म्हणूनचा अभिनय अप्रतिम आहे। गाण्याच्या दरम्यान तीन वेळा येणारी सुधीर फडके यांची उत्स्फूर्त दाद अगदी अलौकिक आहे। सुरुवातीलाच आशा भोसले थकले रे नंदलाला म्हणतात तेव्हा बाबूजी यांचा वाहवा, आणि अंतरा म्हणताना निलाज रे पण कटीस नेसले निसुगपणाचा शेला, ही ओळ बाबूजी यांच्यानंतर आशा भोसले ती ओळ रिपीट करतात त्यावेळी जेव्हा आशाताई निलाज रे पण कटीस नेसले ही ओळ म्हणतात त्यावेळी बाबूजी त्यांना अडवतात, आणि ती ओळ जशी हवी तशी म्हटली गेली नसल्यामुळे तीच पूर्ण ओळ पुन्हा ते म्हणतात। त्यानंतर जेव्हा आशाताई ती ओळ पुन्हा म्हणतात तेव्हाची खुश होऊन त्यांची ती बहुत अच्छे ही सहज सुंदर दाद, आणि त्यानंतर उपभोगाच्या शतकमलांची यामधली सुधीर फडके यांची आहा ही दाद, हे सगळं अगदी लक्षपूर्वक ऐकावं असं आहे मित्र हो। हे सारं ऐकणं आणि बघणं अतिशय सुखद आणि अवर्णनीय आहे। ऐकूया बाबूजी आशाताई यांना शिकवत असल्याचं फक्त हार्मोनियम आणि डफ यांचा साथीचं एकाच अंतर्याचं हे नितांत सुंदर गीत।
1: नाच नाचुनी अति मी

0: శత కమలాచి
1: ఉపభోగాచ శత కమలాచి
2: ఉపభోగా

मित्रांनो, जगाच्या पाठीवर या चित्रपटात सुधीर फडके यांनी भूमिका देखील केली आहे. चित्रपटात त्यांनी बसप्पाचा अगदी छोटा रोल केला आहे. पाहुणे कलाकार यांच्या श्रेयनामावलीत आणि सुधीर फडके असा उल्लेख आहे. आत्ताच आपण ऐकलेलं गाणं चित्रपटात नंतर नायिका सीमा गर्दीसमोर हे गीत म्हणते. ऐहिक सुखांना वस्त्र प्रावरणे आणि अलंकार यांच्या उपमा देऊन गदिमांनी हे गाणं खुलवलं आहे. गाण्यातल्या शब्दांची रूपकं समजली की गाणं अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं. तात्पुरत्या श्रमाने दमायला होतं, तर सातत्याने केलेल्या श्रमानं थकायला होतं. दमले आणि थकले या शब्दांचा किती अचूक प्रयोग केला आहे बघा या गाण्यात. शब्दांवरील प्रभुत्वामुळेच तर गदिमांना भाषा प्रभू असं म्हणतात. या गीतामध्ये आत्मा आणि मानवतेच्या संघर्षाचा एक उत्कट प्रवास प्रत्यक्षित होतो. पहिल्या ओळीतच कवी म्हणतो, मी खूप नाचलो, अति दमलो, थकून पडलो. इथं नाच हे केवळ शारीरिक नव्हे तर समाजाच्या मोहात हरवलेल्या आत्म्याचं प्रतीक आहे. पहिल्या अंतर्यात ते म्हणतात, निर्लज्जतेची वस्त्र परिधान केलेली आहेत, कोडगेपणाची शाल अंगावर घेतली आहे, आत्ममग्नतेची कुंडल कानात आहेत, मनातला गर्व अहंकार जणू मस्तकावर परिधान केलेला आहे, भोगांच्या 100 पाकळ्यांची माळ गळ्यात घातली आहे. ही केवळ वस्त्रालंकाची मांडणी नाही तर मानवी दोषांचं प्रतीकात्मक दर्शन आहे या अंतर्यामध्ये. मध्यभागी येताना गदिमा भावपूर्णपणे सांगतात की विषय वासना, लोभ प्रलोभन, अन्याय ही सारी व्यसनं आपल्या आयुष्याची वीणा वाजवतात, त्यामुळे मनात सतत अतृप्ती उरते. शेवटी अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला या रूपकाने आपल्या मार्गाचा अंधार आणि त्या अंधकारात हरवलेले जीव हे अंतर्मनाच्या कुशीत उभे असलेले विविध रूप दाखवतात. हे गाणं श्रवणीय तर आहेच, पण दोन्ही वेळा प्रेक्षणीय देखील आहे. रसिक हो, हे गाणं तसं म्हटलं तर आशा भोसले यांचं एकल गाणं असल्याचं गाण्याची ध्वनिमुद्रिका सांगते. पण मूळ चित्रपटात या गाण्यात मात्र बाबूजी यांचा अप्रतिम आलाप आहे. गाणं संपायच्या वेळेचा बाबूजी आणि आशा भोसले यांचे आलाप तर अक्षरशः अंगावर रोमांच उभे करतात. आपण पण हा स्वरानंद घेऊया मंडळी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या, गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

मैं खो जाऊं, कहां ढूंढे कहां जाए, मेरा पता फिर तू किसे पूछ।

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 225 दशक 17 समास 10 टोणप सिद्ध लक्षण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। पाण्यामध्ये हटकेश्वर आहे, त्याचा महिमा अत्यंत थोर आहे, त्या पाताळलिंगाला नमस्कार, परंतु तिथे जाता येत नाही, शरीराने जाऊन दर्शन घडत नाही, तर विचारपूर्वक कल्पना करून दर्शन घ्यावं। सात समुद्रांचे वेढे, त्याच्या पलीकडे उदंड भूमी आहे, शेवटी भूमंडळाच्या कडे तुटले, सात समुद्र ओलांडून तिथे कसं जाणार? म्हणून सर्वजणांनी विवेकी साधू असावं, जे आपल्याला ठाऊक नाही ते जाणकार व्यक्तीला विचारावं। शरीराला मनाच्या गतीने फिरवणं अशक्य आहे, जे चर्मदृष्टीला माहिती नाही ते ज्ञानदृष्टीने पाहावं। समाधानाने ब्रह्मांडाचा विचार करावा, मध्ये भूमीचा तुकडा म्हणून आकाश आणि पाताळ आहे, हा गोळा नसतात चौकडे अंतराळ असतात, त्याला परब्रह्म म्हणावं, ते उपाधीपासून वेगळं आहे। तिथे दृश्यमायेच्या नावाने शून्य आकार आहे, दृष्टीला देखणं दिसतं ते दृश्य, मनाला दिसतं तो भास, मनाच्या पलीकडे आहे तो निराभास, हे विवेकाने जाणावं। सर्व दृश्य भास नष्ट होतात, तिथे विचार जन्म घेतो, अशी सूक्ष्मदृष्टी असलेले ज्ञानी भूमंडळावर थोडेच असतात। वाच्यांश वाचेने बोलावा, लक्षांश न बोलता जाणावा, अमुक गुण असतो हे कळल्यानेच तो गुण जिथे नाही अशा गुणात तिथं आकलन होणंही शक्य असतं। नाना गुणांना नाश आहे, निर्गुण मात्र अविनाशी आहे, स्थूल दृष्टीने पाहण्यापेक्षा विवेकाने सूक्ष्म पाहणे जाणणे हे श्रेष्ठ आहे। पाहून जाणता येत नाही ते ऐकून जाणावं, श्रवण मनन केल्यावर सगळं काही ठाऊक होतं। अष्टधा प्रकृतीचे विविध प्रकार उदंड आहेत, ते पाहिल्यास कळत नाहीत, ऐरणीवर सगळे धातू सारखेच समजून पिटले जातात, तसे ते सगळे पदार्थ सारखे मानता येत नाहीत। जर सगळं सारखंच झालं असतं तर ते परीक्षेचं कारणच उरलं नसतं, चव नसलेल्याने अन्न कालवावं तसंही झालं असतं। टोणपा म्हणजे मूर्ख, तो म्हणजे गुणग्राहक नाही, मूर्खाला विवेक समजत नाही, विवेकाने उच्च निच्च त्याला कळत नाही, तिथे अभ्यासच नसतो, नाना अभ्यासापासून प्राण्याला सुटका नाही, वेळ लागून ओंगळ झालं त्याला सगळं सारखंच वाटतं, त्याला बाष्कळ जाणावं। विवेकी नाही ज्याचा अखंड नाश होतो त्यालाच अविनाश म्हणतात। बघल्या लोकांना काय म्हणायचं, ईश्वराने नाना भेद केले, भेदामुळे सगळी सृष्टी चालते, परीक्षा करणारेच अंधारे मिळाले तर तिथे परीक्षा कशी होईल? जिथे परीक्षा नाही तर टोणपा मूर्ख समुदाय, गुणच नाही तर गौरव कसा येईल? खरं आणि खोटं एकच झालं तर विवेकाने काय केलं? म्हणून तर साधूजनांनी असार सांडून सार घेतलं, उत्तम वस्तूंची परीक्षा नतद्रष्ट माणसाला कशी होईल? दीक्षाहीनाच्या पाशी दीक्षा कशी येईल? आपल्या घाणेरडेपणामुळे पावित्र्य माहिती नाही त्याला वेद शास्त्र पुराण काय करतील? आधी आपलं वर्तन सुधारावं, मग विचार पाहावा, आचार आणि विचारामुळे पैलपार जाता येईल। जे नेमक्या व्यक्तीला कळतं ते भाषकळ व्यक्तीला केव्हा करणार? डोळस लोक सुद्धा फसतात तर अंधळे काय कामाचे? पाप पुण्य स्वर्ग नरक एकच मानलं, त्याने विवेक आणि अविवेक कशाला मानायचं? अमृत आणि विष एक म्हणतात, पण विष घेतल्यावर प्राण जातात। कुकर्मामुळे फजिती होते, सत्कर्मामुळे कीर्ती वाढते। इहलोक आणि परलोक दोन्हीकडे जिथे सांगोपांग विवेक नाही तिथे सगळं निरर्थक आहे। म्हणून संत संघाला जावं, सत्शास्त्र श्रवण करावं, नाना प्रयत्न करून उत्तम गुण अभ्यासावे, असं समर्थ सांगत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे टोणप सिद्ध लक्षण नाम समास दशम समास।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देहाचे भोग आणि आनंद. तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणं जरूर आहे. तुम्ही असं नाही म्हणता कामा की परमात्म्यानंच याला अशा स्थितीत ठेवलाय, त्याच्या विरुद्ध कसं जावं. तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणं शक्यच नाही, पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हे जरुरीच आहे. जसं लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्याही यजमानाला तो पोचतो, त्याप्रमाणे लोकांच्या उपयोगी पडलं म्हणजे ते परमात्म्याला पोचतं. परमात्म्यानं पाठवलेली दुखणी संकट यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदानं कराल. सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितलंय याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकट यांचाही तुम्ही का नाही आनंद मानू. पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठं? परमात्म्यानंच धाडलेली संकट त्यालाच दूर करायला कशी सांगावीत? आणि दुसरं असं की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही तर पुढे तरी भोगावा लागणारच ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असं तुम्ही म्हणता, पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणं वगैरे आलं म्हणजे ती विशेषपणानं आपल्याला भासते इतकंच. दुखणं आणि त्याचं दुःख ही दोन निराळी असल्यामुळं दुखणं आलं तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचं जगणं प्राप्त होईल. आणि म्हणून ज्याला आनंदात जगायचं आहे त्यानं नाम घ्यावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. अनुसंधान कशाला म्हणावं? उठणं, बसणं, जप करणं, वाचन करणं, गप्पा गोष्टी करणं, चेष्टा विनोद करणं इत्यादी सगळ्या क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, याचंच नाव अनुसंधान. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान टिकवणंच आहे. भगवंताचे होऊन प्रपंच करणं ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्यामुळं भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतामध्ये आनंदच दिसतो. देहाची सुखदुःख प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नानं आणि प्रेमानं करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: आरजे श्रद्धा अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोते हो, सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते। आज सुद्धा नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर, आणि ते उत्कृष्ट अशी सिंधी भाषा बोलतात, त्यांना वाचता येतं।
1: नाही नाही, वाचता नाही येत, त्यातला मी फरक आता तुम्हाला नमूद करू इच्छित। सिंधी बोलता येते म्हणलं बरोबर आहे, वाचता येते नव्हे। कारण एक गोष्ट आहे की सिंध प्रांतामध्ये गेल्या 400-500 वर्षापासून सिंधी लोकांवरती सिंधी लिपी ही थोपवली गेली।
0: बर बर,
1: म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर राजा जाहीरसेन नावाचा 7 दशकांपूर्वी जो राजा होता तो हिंदू ब्राह्मण राजा होता।
0: अच्छा।
1: त्याच्यावर 7 ते 9 वेळा मुघलांनी केलेलं आक्रमण तो त्यांनी परतवून लावलं, पण त्याला त्याच्यातल्या काही फितूर लोकांमुळे तो हरला आणि त्या अब्दुल बिन कासिम मुन्यानी त्याला शेवटी निपात केला आणि राजा दाहिरसेनला हरवलं। तो इतिहासात जास्त मी डिटेल नाही बोलत, पण त्याच्यामध्ये झालं असं की त्यानंतर त्या आक्रमणानंतर मुघलांचं राज्य आलं आणि मुघलांचं राज्य आल्यानंतर मुघलांनी त्यांच्यावरती उलटी जी उर्दू सारखी अरेबिक जी लिपी आहे ती सक्तीने ती लिहायला लावली आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये मुघलांच्या काळामध्ये ती 700 वर्षापूर्वी राजभाषा झाली।
0: अच्छा।
1: खरं पाहायला गेलं तर मुळात सिंध प्रांत हा भारतामधली मूळ भाषा ही हजारो वर्षापासून चालत आलेली संस्कृत आणि संस्कृत भाषेची लिपी ही देवनागरी।
0: हो।
1: मग ही जी देवनागरीमध्ये लिहिलेली जी लिपी मधली जी संस्कृत लिपी होती, देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषा होती, त्याच्यामध्ये सिंध प्रांतामधली सिंधी भाषा होती पण सिंधी लिपी नव्हती, ती देवनागरीतच लिहिली जात असे असं काही तज्ञांचं म्हणणं आहे आणि ते सत्य पण आहे। पण मग त्याच्यानंतर झालं असं की ती जेव्हा राजभाषा होऊन गेली, जशी आता आपल्याकडे काही जनरल नॉलेजच्या पुस्तकांमध्ये बघितलं तर काही देशांमध्ये फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आणि त्यांची जी लोकल लँग्वेज आहे ती सेकंड लँग्वेज आहे। दिवसेंदिवस मला तर आता माझी नातवंड वगैरे बघितल्यानंतर आता माझंही वय 70 आलंय, भीती वाटायला लागली आहे की अजून एक 70-60 वर्षानंतर कदाचित भारताची सुद्धा फर्स्ट लँग्वेज इंग्लिश होऊन जाईल। कारण आपल्या मोलकरणी आपण ज्यांना आपल्यापेक्षा सामान्य समजतो त्यांची सुद्धा पोरं इंग्लिश मिडियम शाळांमध्ये जायला लागली।
0: बरोबर।
1: सामान्यपणे सगळ्या व्यापाऱ्यांची आणि नोकरदारांची तर जायलाच लागली आहेत।
0: हो।
1: लाखांनी वर्षाच्या फिया झालेल्या आहेत।
0: बरोबर।
1: त्यामुळे ती जी लिपी जी आहे त्या लिपीबद्दल मी सांगत होतो की ती जी लिपी त्यांच्यावरती लादली गेली आणि सिंधी भाषा जर म्हणाल तर सिंधी भाषा ही सिंध प्रांतामध्ये गेल्या हजारो वर्षापासून बोलत आलेली भाषा आहे।
0: बर।
1: आणि ती भाषा मी माझ्या उत्तम ऑब्झर्वेशननी, कारण माझ्याकडे जे नकला काढण्याचं कौशल्य आहे त्याच्यामुळे मी ती पाहत गेलो आणि ती ऐकत गेलो, त्या शब्दाला जातो जाणे गेला जाईल जाणार होतो जाण्याचा विचार आहे अजिबात जाणार नाही। ही जी काही आपली देवनागरीतली मराठीतली रूप आहेत तशी गो अँड गॉन सारखी आपण जे शिकलो आहे तशी सिंधीमधली पण रूप मी शिकत गेलो आणि मुख्य म्हणजे माणसाला सहवासानी भाषा येते।
0: बरोबर।
1: बरं, जसं मी अनेक माझ्या गोयानेश ख्रिश्चन मित्रांच्या घरामध्ये बघितलंय, अशिक्षित मोलकरणी पण त्यांच्या घरात त्या फडफड इंग्लिश बोलतात किंवा घरातल्या बायका त्यांच्या फडफड इंग्लिश बोलतात, त्या यशनो मध्ये उत्तर देतात पण त्यांना मुद्द्याचं कळत असतं।
0: बरोबर।
1: की बाई बाई भाज्या चिरून घे, मासे साफ कर, पाणी भरलंच का, अमुक का, तसं आहे ते। त्यामुळे भाषा ही कुठलीही भाषा ही सहवासानी यायला लागते।
0: बरोबर।
1: मुंबईतल्या चाळींमध्ये जिथे 10 मध्ये 4 गुजराती भाडेकरू आहेत त्या चाळींमधल्या सगळ्या सर्रास मुला मुलींना गुजराती फर्स्ट क्लास येते, तसंच येते।
0: बरोबर। मग याचा फायदा पुढे कसा होत गेला, म्हणजे तुम्ही जर का तुमची समोरच्या मातृभाषेमध्ये जेव्हा त्याच्याशी बोलता त्यावेळेला एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर निर्माण होत असतो।
1: 100% म्हणजे त्या मातृभाषेबद्दल सांगण्यासारखा एक छान किस्सा, तो म्हणजे मुंबईला मोदी स्ट्रीट आणि बोरा बाजार स्ट्रीट नावाच्या 2 लेन आहेत व्हीटी स्टेशनच्या अगदी समोर, त्या ठिकाणी एक सिंधू सागर नावाचं हॉटेल आहे आजही अस्तित्वात आहे। त्या ठिकाणी त्या हॉटेलच्या मालकाला मी सहज पडताळून पाहण्याकरता गमतीने त्या मालकाला सिंधीमध्ये बोललो, सेठ नमस्कार, माझी कन्या माझ्या मुलीची मधुराची ओळख करून दिली आणि ही इथे जवळ चर्चगेटला शिकायला आहे, तर बाय चान्स कधी अर्जन्सीमध्ये नाशिकहून काही औषध काही खाऊ वगैरे पाठवायचं असलं तर नाशिकहून अनेक सिंधी मित्र येतात, एखाद्या मित्रांनी इथे काउंटरवरती जर ठेवून दिलं तिला फोन केला बेटा इथं रखा आहे आजाव तर तुम्ही द्याल का, तर त्या सिंधी माणसानी उठून समोरच्या कपाटातून व्हिजिटिंग कार्डची डबी काढली माझ्या मुलीला, माझ्या बायकोला आणि मला तिघांनाही तीन विझिटिंग कार्ड दिली आणि सांगितलं माझा सिंधुसागर हॉटेल नावाने नंबर सेव्ह करून घ्या आणि ताई लक्षात घे बेटा तुला मुंबईत कधी कुठलीही कुठल्याही कोपऱ्यात अडचण लाभली देवकर येऊ नाही पण अडचण आली तर मला ताबडतोब फोन करायचा तेरा अंकल या बैठा आहे चिंता करण्याची काही जरूरत नाही मला त्याचं नाव माहिती नाही त्याला माझं नाव माहिती
2: नाही
1: पण फक्त मी त्याच्याशी दोन वाक्य सिंधीत बोललो आणि माझी कन्या मुंबईत शिकायला एवढं सांगितलं दुसरी एक तुम्हाला कौतुकाची बाब सांगतो ती म्हणजे सिंधीच्या घरामध्ये आपल्या मुली मराठी लोकांच्या घरातून बाहेर पडताना किंवा सासरी जाताना वगैरे आपल्या काका मामा सगळ्यांच्या मुली बाहेर पाया पडतात सिंधी समाजात जन्मल्यापासून मरेपर्यंत कोणतीही मुलगी आपल्या घरात कोणाच्याही पाया पडत नसते
2: बर
1: त्यांच्याकडे मुलीला लक्ष्मीचं देवीचं दुर्गेचं सगळी देवीची रूप देवीचं रूप मानलं जातं
2: बरोबर
1: आणि मुलीनी पालकांच्या पाया पडायचं नाही पण ती जेव्हा लग्न होऊन सासरी जाईल त्यावेळेला जर समोरच्या व्यक्तीशी आते सासू मामे सासू मावस सासू चुलत सासू सासरा ही नाते असतील नवऱ्याचा काका मामा तर त्यांच्या पाया पडायचं पण त्याच वेळेला मुलीचा सख्खा मामा मुलीचा सख्खा काका उपस्थित असेल तर त्या लोकांच्या पाया पडायचं नाही कारण ती त्यांच्या घरातली आहे त्यांच्या वंशातली सासरीच्या लोकांना पाया पडायचं हे फार मोठा शिष्टाचार सिंधींकडे पाळला जातो आणि त्या कन्येला आपण मराठीत कन्या म्हणतो त्याला सिंधी भाषेमध्ये ज्ञानी म्हणतात
2: बर
1: आणि इवन मुलीला काम सुद्धा सांगत नाहीत
2: अच्छा
1: बेटा पाणी आण वगैरे पर्यंत ठीक आहे पण हे उचलून आतमध्ये नेऊन ठे नाही तो माणूस त्याच्या ज्याने उचललं गेलं नाही बाहेर जाईल पुतण्याला मुलाला बोलवून आणेल पण मुलीला ते काम सांगत नाहीत
2: बरोबर
1: कारण ती एकीकडे म्हणायचं पराया धन आहे लक्ष्मीचं रूप आहे अशी सुद्धा त्यांच्याकडे एक पद्धत आहे
2: मस्त मस्त छानच आणि अतिशय छान किस्से हे तुम्ही ऐकवले आणि तुमच्या सिंधींप्रतीचं प्रेम दरवेळेलाच आमच्या लक्षात येतं आजही ते ओसंडून वाहताना दिसलं
1: ओसंडून वाहताना असं नाही मी माझा एक स्वभाव आहे मी कोणत्याही गोष्टीच्या मागे लागला ना तर त्याच्या मुळापर्यंत पोचतो लहानपणापासून माझी सवय फक्त शालेय अभ्यासच केला म्हणजे खूप भारी असं काही नसतं तुम्हाला ज्या वस्तूची आवड आहे तिचा कसून अभ्यास करा त्याच्या मुळापर्यंत जा
2: बरोबर
1: ते जास्त महत्वाचं आहे मला जे आवडेल सिंधी समाजाबद्दल सिंधी भाषेबद्दल सिंधींच्या व्यवसायाबद्दल आकर्षण निर्माण झालं त्याच्याबद्दल मी गहन अभ्यास सुरू केला
2: वा
1: हा माझा छंद आहे
2: क्या बात आहे नक्कीच या अशाच गप्पा पुढे पण आपण चालू ठेवणार आहोत पण पुढच्या भागामध्ये आतापुरता आपण इथेच थांबूया आणि अनिरुद्ध जोशी सरांना रजा देऊया

0: मंडळी, दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच आज सुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, मागच्या काही भागांमध्ये आपण स्तनपानाबद्दल जाणून घेतो आहोतच, वेगवेगळे प्रश्न शंका तुमच्याकडे येणाऱ्या केसेस हे सुद्धा आपण बघतो आहोत. आता त्याच अनुषंगानं मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, ते म्हणजे की काही मातांचं काही स्त्रियांचं स्तनपान व्यवस्थित चालू होतं किंवा चालू असतं, बाळ नीट पेच सुद्धा असतं, वजन पण चांगलं वाढतं, पण कुठल्या तरी वेगळ्या कारणाने म्हणा स्तनपान बंद पडण्याची शक्यता असते किंवा तसं होतं, तर ती काय कारण असू शकतील आपण काय सांगाल?
1: खूप वेळा होतं काय, स्तनपान व्यवस्थित सुरू असतं, बाळ छान लॅच करत असतं, बाळाचं वजन वाढत असतं, पण एखादा छोटासा इलनेस येतो, बाळ तरी आजारी पडतं किंवा आई आजारी पडते आणि मग स्तनपानामध्ये व्यत्यय येतो. आईला माहिती नसतं की स्तनपान करायचं की नाही. तर या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आई जर आजारी असेल तरीसुद्धा ती स्तनपान करू शकते. अगदीच मोठा आजार आहे, कॅन्सर वगैरे आहे किंवा एड्स आहे, तर नाही करू शकत. म्हणजे त्याचे काही कुठलं औषध चालू आहे किंवा बऱ्याच गोष्टी असतात की त्या त्यावेळेला लॅक्टेशन कन्सल्टंटशी बोलून आणि तिच्या ट्रीटिंग कन्सल्टंटशी बोलून मग ते डिसाईड करता येतं. पण अदरवाईज सर्दी खोकला आहे, जुलाब आहे, छोटे मोठे आजार आहेत, तर त्या सगळ्या आजारांमध्ये आई स्तनपान करू शकते. अगदी जेव्हा कोविड सुरू होता तेव्हा सुद्धा मातांना आम्ही स्तनपान करायला सांगायचो आणि कोविड पॉझिटिव्ह असलेल्या मातांना सुद्धा स्तनपान केल्यानंतर बाळाला कोविड नाही व्हायचा. तर त्याच्यामुळं स्तनपानातून बाळाला लसीकरणासारख्या इम्युनिटी मिळतात, इम्युनोग्लोबुलिन्स मिळतात आणि बाळाला प्रोटेक्शन मिळतं. त्यामुळे हा एक अडथळा येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये स्तनपान चालू ठेवणं आणि बाळ जर आजारी असेल तर उलट बाळ जास्त स्तनपान घेतं, जास्त वेळा प्यायला मागतं, तर ते कंटाळा न करता आईनी पाजणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःचा आहार चांगला ठेवणं हे खूप महत्वाचं असतं.
0: अच्छा, म्हणजे स्तनपान बंद होण्यासाठी ही सुद्धा कारण असू शकत, ही एक नव्याने कळलेली माहिती असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि आता हे सगळं चालू असतानाच असा सुद्धा मनात प्रश्न येतो की ज्या गृहिणी असतात किंवा ज्या माता घरात असतात त्यांचं स्तनपान सुरू असतंच, पण त्याचबरोबर असंही मला तुम्हाला विचारायला आवडेल की बऱ्याच जणी आता हल्ली वर्किंग असतात, ऑफिसला जातात, ठराविक दिवसांनंतर त्यांना ऑफिस जॉईन करावंच लागतं, मग अशा वेळेस त्यांना जॉबला जावं लागतं आणि मग त्यांनी मग कशा पद्धतीनं हे स्तनपानाचं रुटीन ठेवलं पाहिजे, कसं फॉलो केलं पाहिजे याच्याबद्दल आपण श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल?
1: स्तनदा मातांसाठी 6 महिन्याची मॅटर्निटी लीव आहे, परंतु बऱ्याच वेळेला होतं काय की ही लीव आधीच प्रेग्नन्सीमध्ये संपून जाते, लवकर सुट्टी घेतलेली असते आणि मग मातांना जॉबला जायची वेळ येते किंवा काहींचं हातावरचं पोट असतं त्यामुळं त्यांना लवकर कामाला जायला लागतं. काही मातांच्या बाबतीमध्ये काहीतरी एकदम आर्थिक संकट येतं त्यामुळं त्यांना जॉबला जावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की माता जरी जॉबवर जाणार असेल तरी ती तिचं दूध काढून ठेवू शकते आणि ते दुसरं कोणीतरी घरात बाळाची काळजी घेणारी व्यक्ती बाळाला ते पाजू शकतं आणि बाळाला आईचं स्तनपान हे मिळू शकतं, चालू राहू शकतं. आता याच्यासाठी काय करायला पाहिजे की जसं आपण प्रेग्नन्सीमध्येच मातांना ब्रेस्टफीडिंगबद्दलचं ट्रेनिंग देतो त्याचप्रमाणे जॉबला जॉईन करण्याच्या आधी मातेच्या संपूर्ण कुटुंबाला बाळाची काळजी जे पण कोणी घेणार असेल, मे बी बाळाची मावशी असेल, आजी असेल, काकू असेल किंवा एखाद्या श्रीमंत घरात मेड असेल, तर त्या सर्वांना आणि बाळाच्या वडिलांना, आजोबांना, असं सर्व कुटुंबियांना आईने काढून ठेवलेलं दूध कसं पाजायचं याचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आईला स्तनातून दूध काढण्याची पद्धत शिकवायला हवी. तर आता मी थोडक्यात सांगते पण हे प्रात्यक्षिक आम्ही आमच्याकडे आलेल्या मातांना शिकवत असतो. तर थोडक्यात म्हणजे पहिली गोष्ट ती रिलॅक्स असली.

0: ती पाहिजे, तिने अतिशय आनंदाने बाळाचा चेहरा आठवला पाहिजे. आणि मग जसं आपण आंबा मऊ करतो त्याच पद्धतीनं तिने स्तन मऊ करून घेऊन मग छोट्या सी आकारात स्तन पकडून तिने त्यातलं दूध काढलं पाहिजे. ते तिने तिच्या हाताने काढायचं, मालिशवाडीकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून काढायचं नाही. ते काढलेलं दूध ती 6 तास रूम टेम्परेचरला ठेवू शकते आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 24 तास चांगलं राहतं. आता तुम्ही म्हणाल की फ्रीजमधलं दूध कसं द्यायचं बाळाला, आम्ही गरम करू का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दूध गरम नाही करायचं. परातीमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यात तो कंटेनर ठेवायचा आणि मग ते वॉर्म झालं की ते दूध बाळाला वाटीनी किंवा निफ्टी कपनी, म्हणजे बोंडल्यासारखं असतं, ते सिलिकॉनचं असतं त्यामुळं ते बाळाला लागायचा धोका नसतो, तर ते पाजावं. बाळाला ते दूध पाजण्यासाठी बॉटलचा वापर करू नये, नाहीतर काय होतं की बाळ नंतर आईचं स्तनपान घ्यायला नाही म्हणतं, मग बाळाला निपल कन्फ्युजन होतं आणि बाळ मग छोटासा आ करतं, बाळ तोंडात स्तन पकडत नाही आणि मग ऑटोमॅटिकच स्तनपान कमी कमी होत जातं. त्यामुळं हे काढलेलं दूध बाळाला वाटी चमच्यानी किंवा कलाडानी किंवा निफ्टी कपनी असं बाळाला पाजावं. आता हे जे दूध आहे हा जिवंत फ्लुइड आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये पेशी असतात, इम्युनोग्लोबुलिन्स असतात, त्यामुळं ते डायरेक्ट गॅसवर ठेवायचं नाही, मायक्रोवेव्ह करायचं नाही, म्हणजे मग त्यातली सगळी प्रतिकार शक्ती बाळाला जशीच्या तशी मिळू शकते. आता हे दूध काढायचं कधी आणि कसं, तर त्याच्यासाठी ती जिथे जाणार आहे त्या ठिकाणी तिने त्या ओनरशी चर्चा करावी की हे ब्रेस्टफीड अंगावरचं दूध काढून ठेवायला तिला वेगळी रूम आहे की नाही, प्रायव्हसी आहे की नाही हे बघायला हवं. तिला तेवढा वेळ त्या जॉबमधून मिळाला पाहिजे, साधारणतः 3 तासांनी तिला 1-20 मिनटं दूध काढायला मिळाले पाहिजेत, म्हणजे मग ती ते काढून स्टोअर करू शकते. तिथे फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये ठेवून मग ती कोणाबरोबर पाठवू शकते किंवा कोणीतरी आईसबॉक्स घेऊन येऊ शकतं घरून, त्या व्यक्तीबरोबर ती पाठवू शकते दूध, आणि या पद्धतीनं ते देता येतं. आणि घरी गेल्यानंतर ते काढायच्याऐवजी डायरेक्ट स्तनपान बाळाला घरी असेपर्यंत करत राहायचं, म्हणजे मग दूध कमी होत नाही. अशा पद्धतीनं कितीतरी मातांनी आमच्याकडे 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग केलेलं आहे आणि मग अर्थातच 6 महिन्यानंतर आपण घरगुती ताजा सकस मऊ आहार चालू करतो आणि त्याबरोबर स्तनपान चालू ठेवतो. त्यामुळं त्यावेळेला हा पूरक आहार चालू केला की आपोआपच बाळाची भूक त्यांनी पण भागते. त्यामुळं अशा पद्धतीनं दूध काढायचं तंत्र जे आहे ते जर तिला शिकवलेलं असेल तर तिला दूध काढणं सोपं जातं. आणि काही माता पंप विकत घेतात, कधी मॅन्युअल, कोणी मॅन्युअल पंप घेतं, कोणी इलेक्ट्रिक पंप घेतं, त्यातही डबल पण असतात, तर ज्याप्रमाणे ज्याला जसा जमेल तसा घेऊ शकतात, पण हाताने पण त्या दूध काढू शकतात आणि ते तंत्र त्यांनी शिकून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग अशा पद्धतीनं बाळाला आईचं दूध मिळत राहतं आणि आल्यानंतर आई बाळाला जर स्तनपान देत असेल तर रात्री बाळ त्याप्रमाणे म्हणजे सॅटिस्फाईड पण असतं. आणि रात्रीचं स्तनपान दिलं तर रात्री ऑक्सिटोसिन जास्त सिक्रेट होतं, त्यामुळं दूध कमी पडत नाही, म्हणजे दूध चालू राहतं तिचं. आणि अर्थातच ती जेव्हा जेव्हा काढते तेव्हा तेव्हा तिने त्या कंटेनरला लेबल करून ठेवायचं, म्हणजे किती वाजता काढलं ते, की तिथून पुढे ते 24 तास चालणार आहे जर ती फ्रीजमध्ये ठेवणार असेल तर. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिने एकदा फ्रीजमधलं दूध बाहेर काढलं आणि ते वॉर्म केलं तर ते परत फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, त्यामुळं लागेल तसा 1-1 कंटेनर काढून बाळाला ती पाजू शक, म्हणजे जे कोणी पाजणार असेल ते पाजू शकतात.
1: नक्कीच खूप छान माहिती दिली डॉक्टर, आणि खरोखर दोन्ही आजचे प्रश्न वेगळे होते आणि त्यातनं आपण दिलेली उत्तर सुद्धा खूप समर्पक होती. मला वाटतं ज्या स्त्रिया अशा कंडिशन मधनं जात असतील, अशा गोष्टी फेस करत असतील, त्यांच्यासाठी नक्कीच हा भाग खूप महत्वाचा आहे, कारण ह्या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांच्या माध्यमातून आपण खूप योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. आणि खरोखरच अशाच प्रश्नांच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना भेटत राहणार आहोत वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून. त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून त्यांना आपण उत्तर देणार आहोत. आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्यासाठी पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत गाठ. सलू, लवकर ये, ये ना लवकर. अरे काय झाले अवी, एवढा का बरं ओरडतोय? अगं बघ ना, ही गाठ सुटतच नाहीये. अर्धा तास झाले प्रयत्न करतोय आणि आता ही गाठ इतकी पक्की झाली असेल ना की ही दोरी कापल्याशिवाय इलाजच नाही. मी कापणार होतोच, पण तुझ्या कामाची ही दोरी असेल आणि मी ती कापली तर उगीचच लहान व्हायची आणि मला ओरडा बसायचा किंवा आज सुट्टीच्या दिवशी मार्केट फिरावे लागेल. हे सगळं टाळण्यासाठी मी तुला बोलवलं ओरडाओरडी करून. अवी किती बडबड करतो, ही घे सुटली गाठ. मग अर्धा तास झाले मी काय करत होतो? अरे अवी, प्रत्येक गोष्टीचे एक तंत्र असते, ते जमलं की सगळं काही सोपं असते. इन शॉर्ट, जेनो काम तेनो ठावे, दुजे करे सो गत खाए. एकही संधी सोडू नये बरं का सलूराणी, एकही संधी. अरे अवी, एकदा लग्नगाठीत स्त्री अडकली ना की तिला बरोबर कळत असतं कोणती गाठ कधी बांधायची आणि कोणती गाठ कधी सोडायची. ते काही वेगळे तंत्रमंत्र नसतं, ते उपजतच असतं, वरदान असतं स्त्रीला. आणि तो वरचा बाप्पा आहे ना, तो सुद्धा अगदी जोडीला जोड चपखल बसवूनच पाठवत असतो अशा जोड्या, जेणेकरून त्यांच्या एकमेकांसोबत जीवनगाठी पक्क्या पक्क्या पक्क्या घालतो. म्हणून तर संसार चालला आहे सुखाने. सलू, हे झाले तुझे माझे, पण आपल्यासोबतच नात्यांच्या गाठी पण जोडल्या जातात ग एका लग्नगाठीमुळे. मग त्या नसतात का जपायच्या? लग्न आधीच्या नात्यांच्या गाठी या घेऊनच लग्नानंतर नवीन नात्यांच्या गाठी जोडायच्या असतात. त्यातल्या कोणत्याच गाठी तोडायच्या नसतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, स्वभाव असतात. कधी कधी मोठे होऊन, कधी लहान होऊन, तर कधी दुर्लक्ष करून नाती जपायची असतात. नात्यातला रुसवा फुगवा काही काळापर्यंतच धरून ठेवावा, वर्षानुवर्ष नाही सांभाळावा. आता अवी, तू माझ्या लोकांची बाजू घेऊन माझ्याशी भांडणार असशील तर आत्ताच सांगते, माझा मूड नाही आहे. अगं सलू, एका लग्नगाठीनंतर तुझं माझं नाही राहत, ते आपलं होत असतं. कालच ना ऑफिसला तुझ्या आत्याचा फोन आला होता, तुझी फार आठवण येते आहे असं म्हणाल्या. येणारच, मी होतीच तिची लहानपणापासून लाडकी. मला पण येते कधी कधी आठवण, पण ती मोठी तर तिने घ्यावा ना पुढाकार, मी कसा घेणार का? सलू, माझं आणि ताईचं भांडण झालं तेव्हा तूच मला सांगितले नात्यांचे महत्व, आणि माझी चूक नसताना पण मी घेतला पुढाकार आणि आता आम्ही बहीण भाऊ पूर्वीसारखे मस्त मजेत आहोत, तेही तुझ्याचमुळे. आता घे की तू पुढाकार. नात्यांच्या गाठी गुंतागुंतीच्या असतात, पण इतक्या कच्च्या नसतात की ताणले तर तुटतील. अशी नाती तुटत नसतात. हलक्या हाताने प्रेमाने जवळ केलं की नक्की फुलतात या नात्यांच्या गाठी. नात्यात आढी आली की गुंतहा होणारच, पण जर ती आढीची आढ्यता आणलीच नाही तर सगळ्या नात्यांच्या गाठी या हव्या हव्याशाच असतील, हो ना? श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि आजच्या आपल्या वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणेच आपल्या बरोबर आहेत कविता गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार हरिभाऊ. हरिभाऊ, आज मी तुमच्या बरोबर जास्त गप्पा मारत बसणार नाहीये बरं का.
0: अरे
1: म्हणजे काय आहे की आपण एपिसोड शांतपणे करू पण नंतरचा चहा मात्र आज मी स्किप करणार आहे.
0: अरे का असं का, म्हणजे माझा चहा बुडणार की काय.
1: हो 100%. पण खरंच सॉरी, कारण माझा आज अगदी नाईलाज आहे. उद्यापासून ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत सुरू होईल ना माझं 3 दिवसाचं, आणि मग उपवास पण सुरू होतील. मग मला खूपशी तयारी करायची आहे, त्याच्यामुळे आज तुमच्या बरोबरचा चहा मी स्किप करणार आहे.
0: अच्छा म्हणून का. पण कविताजी एक विचारू का तुम्हाला.
1: हो मग.
0: तुम्ही हे 3-3 दिवस उपवास करतात, वडाला फेऱ्या मारून नवऱ्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतात, व्रत करतात, तसं तुमचे हे पण करतात का.
1: अरे भाऊ, आज तुमचा काय विचार आहे, असे प्रश्न का बरं विचारताय मला. तुमचा काय अनुभव आहे सांगा बरं, तुम्ही काय करता वहिनींसाठी, कुठलं व्रत करता सांगा बरं.
0: कविताजी, जरी व्रत केलं नाही ना तरी मनापासून इच्छा असतेच की हो, की बायकोने सुखी राहावं, आनंदी राहावं, तिला खूप आयुष्य मिळावं. अहो पती पत्नी म्हटलं की या भावना एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतातच ना.
1: हा मग हेच ना, हेच मी सांगतेय तुम्हाला. आमच्या घरी पण तसंच आहे बरं का, फार जीव आहे आमच्यावरती आमच्या आहोंचा, आणि म्हणून मी असं व्रत करतेय. कळलं का, पुरुषांसाठी भलेही असं काही व्रत ठरलेलं नसेल, पण ह्या व्रताचा उद्देश काय आहे मुख्य, की आपल्या माणसाबद्दल चांगलं चिंतन म्हणजेच व्रत आहे. आणि तुम्ही सांगा, नवीन पिढीमध्ये व्हॅलेंटाईन साजरा करतातच की नाही एकमेकांना गुलाब देऊन. मग त्यांच्या मनात ती पण तीच इच्छा असते की माझ्या जोडीदाराला खूप छान चांगलं आयुष्य मिळावं, तो सुखी राहावा. बरोबर की नाही.
0: नाही नाही, हे सगळं बरोबर आहे हो.
1: हा
0: ते जोडीदार होण्यासाठीचेच तर प्रपोजल असते.
1: हो पण ते प्रपोजल एकमेकांना सुखी करण्यासाठीच असतं ना. ते नवीन पिढी फुल देऊन जोडीदारासाठी चांगलं चिंतन करतात, आणि आम्ही मात्र ते वडाला सांगतो एवढाच काय तो फरक आहे बरं का. अरे
0: वा वा वा. कविताजी तुम्ही अगदी चतुरपणे उत्तर दिलंय बरं का.
1: मग अर्थातच देणारच, मी सावित्रीची पूजा करते. मग चतुरपणा नाही दाखवला तर उपयोग काय त्या पूजेचा.
0: अरे सावित्रीची पूजा करते म्हणून.
1: हा
0: म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला.
1: अहो वट सावित्रीचं व्रत करणं म्हणजे खरं असं, म्हणजे मला असं वाटतं की सावित्री सारखं बनणं, सावित्री बनणं म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करण्यासारखं नाहीये का.
0: नाही नाही नाही नाही नाही, तुम्हाला काय सांगायचंय ना मला एकदा नीट समजावून सांगा बघा.
1: आता सांगावंच लागेल हरिभाऊ. म्हणजे काय सांगू का, ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत हे काही नुसतं एक पुराणामधला आलेला कथेचा भाग नाहीये बरं का. त्याच्यामागे खूप मोठं विचार मंथन आहे. तुम्हाला माहितीये का, सावित्री वेदशास्त्र संपन्न होती आणि तिने यमाबरोबर शास्त्र चर्चा करून पतीचं प्राण परत मागवलेले आहे, ती घेऊन आलेली आहे. चतुरपणे तिने आपल्या सासऱ्यांचं राज्य तर मिळवलंच, त्यांच्या अंधदृष्टीला दोन्ही दृष्टींनी दृष्टी दिली. म्हणजे काय की त्यांचे डोळे तर परत आणलेच, पण गेलेलं राज्य परत मिळावं ह्यासाठी त्या दोघांचं विचारमंथन पण ह्या कथेमध्ये आहे. आणि तिसरा वर जो तिने मागितला तो तिने सांगितलं की माझ्या वडिलांना मी एकुलती एक कन्या आहे, त्यामुळे त्यांना शतपुत्र दे.
0: बर.
1: हा चौथा वर मागताना सावित्री म्हणते, चित्राश्वाची जागा योग्य पुत्र शत पावो सतीव्रत स्वस्थ राहो. हा म्हणजे काय माहितीये का, की सत्यवनाची जागा ही त्याच्या 100 पुत्रांना घेता यावी राज्य चालवण्यासाठी. आणि यमराज तिच्या पतिनिष्ठेने, ती घेत असलेल्या कष्टाने, चतुरपणाने, तिच्या बुद्धीने इतके प्रभावित झालेले होते की त्यांनी तिला सांगितलं की तुला 100 पुत्र पण दिले. आणि मग म्हणले की आता तू 5वा आणि शेवटचा वर माग आणि माघारी फिर, कारण ती पतीच्या मागे यमाच्या मागे त्याचा प्राण मागत फिरत होती ना. आणि मग 5वा वर मागताना सावित्री म्हणली की यमराजा तुमचंच वरदान आहे की नाही शतपुत्राचं, मग ते व्यर्थ नको ना जायला. आता तुम्ही मला शतपुत्राचा वर दिलेला आहे तर मग माझ्या पतीला कसं काय घेऊन जाणार तुम्ही.
0: क्या बात है.
1: हा मग तुमचाच वर खरा ठरला पाहिजे ना, मग म्हणजे असा इतका चतुरपणा सावित्रीमध्ये होता म्हणून मी तुम्हाला चतुरपणे उत्तर दिलं, कळलं का? आणि मग शेवटी धर्मराज म्हणले, बाई प्रताप हा भला जिंकिले त्वा मला पतिव्रते, मार्कंडेया जैसी तारी शंभू शक्ती तशी तुझी शक्ती सत्यवंता.
0: वा वा वा वा. मोरोपंतांचं मला वाटतं सावित्री गीत मधलं आहे.
1: आहे हो, बरोबर आहे. म्हणजे तुम्हीच सांगा मला सर की सावित्री किती बुद्धिमान होती. थोडक्यात काय तर पतीचे प्राण तर तिने मागितलेच मागितले. म्हणजे तिने प्राण मागितले याचा अर्थ म्हणजे ती काही वस्तू नाही ना, की यमाने घेतली सावित्रीने परत मागितली आणि परत यमाने ती तिला परत दिली. हा जो संपूर्ण कथेचा भाग आहे हा आत्म्याचा प्रवास तिने विशद केलेला आहे. हे मी जे तुम्हाला दोन तीन श्लोक वाचून दाखवले ना, तुम्ही जे आता म्हणलात की कविवर्य मोरोपंतांच्या सावित्री गीत मधले आहेत, तर त्यात मोरोपंत असं म्हणतात म्हणजे सत्यवानाचे जेव्हा प्राण जातात त्याचं वर्णन बघा मोरोपंतांनी कसं केलंय. पुरुष काढिता अंगुष्ठ प्रमाण निष्प्रभ निष्प्राण देह झाला.
0: बर
1: हा, मग पुरुष म्हणजे आत्मा की नाही, तो अंगुष्ठ प्रमाण असतो हे वर्णन भागवतात गीतेत अगदी कठोपनिषदात सुद्धा आत्म्याचं वर्णन स्वरूप हे अंगुष्ठ प्रमाण असंच म्हटलं गेलेलं आहे.
0: बरोबर.
1: अहो या सगळ्याचं ज्ञान सावित्रीला होतं, यापेक्षा तिची बुद्धिमत्ता अजून काय वर्णन करायला हवी.
0: नाही नाही, बुद्धिमत्तेच्या बाबतीत बायका सर्वश्रेष्ठ असतात हे तर मान्य आहे मला.
1: पण ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करायचं म्हणजे सावित्री व्हायचं हे यासाठी मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला अजून एक गमक खरं सांगू का, या कथेतलं सावित्रीने चतुरपणे यमाशी शास्त्र संवाद तर केलेला आहेच, पण मुळात सत्यवान हा मूर्छित होऊन जेव्हा वनामध्ये पडला तेव्हा तिने सगळ्यात पहिल्यांदा उचलून त्याला वडाच्या झाडाखाली ठेवलं. म्हणजे ती इतकी हुशार होती की तिला ज्ञात होतं वडाचं झाड माहिती होतं, त्याची उपयुक्तता तिला माहिती होती.
0: हो, म्हणजे वड हा सगळ्यात जास्त ऑक्सिजनचा ऑक्सिजन देणार म्हणजे प्राणवायू देणार झाड आहे.
1: ती बरोबर आहे. आणि त्या क्षणी सत्यवानाला प्राणवायूची अत्यंतिक गरज होती
0: हे
1: तिला समजलेलं होतं. म्हणजे हे तिचं प्रसंगावधान सुद्धा यथोचित होतं की नाही. एखादी स्त्री असती तर किती घाबरून गेली असती अशा क्षणी. मग हे सगळं येण्यासाठी सावित्रीची पूजा करायची, यासाठी सावित्री व्हायचं, यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करायचं, बरं का?
0: वा वा.
1: तुम्हीच विचार करा की असं तिचा चतुरपणा तिची बुद्धिमत्ता ही कोणत्या स्तराची होती. मग ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत म्हणजे नुसत्या वडाला फेऱ्या मारायच्या इथपर्यंत नाहीये ना. मला सावित्रीसारखं बुद्धिवान व्हायचंय, तिच्यासारखं वेदशास्त्र संपन्न व्हायचा निदान मी प्रयत्न केला पाहिजे, तिच्यासारखं प्रसंगावधान ठेवता आलं पाहिजे, तिच्यासारखी स्थिर बुद्धी ठेवता आली पाहिजे, म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करते मी, कळलं का? आणि आता राहता राहिली गोष्ट नवऱ्याचं आयुष्य मागायचं, म्हणजे वडाकडे जे नवऱ्यासाठी आयुष्य मागितलं जातं ते, तर मी 24 तास तिन्ही त्रिकाळ ते मागतच असते. फक्त त्या दिवशी हे मागणं मी वडाकडे मागते एवढाच काय तो फरक आहे, कळलं का? म्हणजे आपल्या ज्या व्रतवैकल्य कथा आहेत ना त्यात कुठलंही थोतांड नाहीये, त्याच्या मागे खूप मोठा शास्त्रीय विचार असतो. फक्त कसं आहे ना की जेव्हा म्हणजे त्या काळामध्ये धर्माला पूर्ण महत्व होतं आणि अर्थात ते आजही द्यायलाच हवंय, पण त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही धर्माशी बांधून समजावली जायची एवढाच काय तो फरक. बाकी त्याचं जे तत्व आहे ना, म्हणजे त्या व्रताचं जे तत्व आहे ना, ते आजही अगदी आपल्या उपयोगाचं आहे आणि अंगीकारण्यासारखं पण आहे. प्रत्येक सणाच्या मागचा, प्रत्येक उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागचं एकदा तत्व समजावून घेतलं ना हरिभाऊ, की मग असं काही वाटणार नाही की आपल्या या शास्त्रामध्ये काय लिहून ठेवलंय, काय भंपक कथा आहेत या, असा काही अविश्वास निर्माण होणार नाही.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे मला असं वाटतं की वटसावित्रीची पौर्णिमा करण्याच्या मागचं जे तत्व आहे ना, तर त्याच्यात सावित्रीचा शास्त्रार्थ, सत्यवानाची सत्यता, वडाचं महत्व आणि मुख्य म्हणजे एक स्त्री काय करू शकते आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी, हे अधोरेखित करण्याकरता हा सण आहे असं मला वाटतं. आणि कित्येक स्त्रियांमध्ये मी बघते हरिभाऊ, आत्मविश्वास नसतो त्यांना. असं वाटतं मी घरातलं बघते म्हणजे मी फक्त गृहिणी आहे, मला काही किंमत नाहीये. पण तिने जर स्वतःमधले पोटेन्शियल्स बाहेर काढले ना, तर तिला कळेल की मी घरासाठी काय करू शकते आणि कुटुंबासाठी काय करू शकते. आणि मग एकदा हा तिचा आत्मविश्वास परत आला ना की ती खूप काही करू शकते हे मला या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने सांगायचंय सर, कळलं का?
0: क्या बात है कविताजी, तुम्ही म्हणजे आज माझी बोलतीच अगदी बंद केली बघा. म्हणजे अगदी तुम्ही या व्रताचं महत्व पटवूनच द्यायच्या मागे लागलेला.
1: एक्झॅक्टली, सावित्रीने पण या प्रसंगात तेच केलेलं आहे. यमाची बोलतीच बंद केली आहे तिने आणि तेवढी तिची पात्रता आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघा ना, पंचकन्यांचं इतकं महत्व असतानाही सावित्रीच्या नावाने एक स्वतंत्र व्रत अंगीकारलं जात. ह्यावरूनच समजून घ्या ना तुम्ही की सावित्रीची महत्ता किती आहे.
0: हो, पंचकन्या म्हणजे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा या पाच
1: पंचकन्या.
0: शेवटी त्यांना तर असं पंचकन्यां स्मरेनित्यं महापातक.
1: अगदी बरोबर आहे. तरी पण सावित्रीच्या नावाने स्वतंत्र व्रत आहे. त्याचं कारण हेच की ती इतकी वेदशास्त्र संपन्न आणि जे तुम्हाला मी सगळे तिचे गुण
0: सांगितले,
1: बुद्धिमान होती. आणि त्याच्यामुळे हे ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत हे माझ्यासाठी नुसतं व्रत नाहीये बरं का, सावित्री बनण्याचा प्रयत्न करण्याच्या वाटेवरचं पाऊल असतं.
0: वा वा, क्या बात है.
1: आणि त्यामुळे मी दरवर्षी हे 3 दिवसाचं व्रत अगदी आठवणीने करते. खरं म्हणजे हा माझ्या सासूबाईंचा वसा आहे. माझे सासरे गेल्यानंतर हे व्रत कोणी चालवायचं असा मोठाच प्रश्न होता, कारण घेतलेला वसा टाकता येत नाही ना. पण मग मी जेव्हा सावित्रीची ही सगळी कथा समजून घेतली, त्याच्यावरचं वाचन केलं, आणि तेव्हा मला समजलं की ह्याच्या मागचा शास्त्रीय विचार काय आहे. म्हणजे तोपर्यंत मी काही वटसावित्रीची पूजा करत नव्हते अशातला भाग नव्हता. पण तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे माझ्या मागे किती ऑफिसची गडबड असते. सकाळी 9:30 पोहोचायचं असतं, मग मी आपलं फक्त वडाला नमस्कार करायची आणि निघायची. एवढी म्हणजे सांग्र संगीत पूजा किंवा 3 दिवसाचं व्रत करायचं हे सगळं मला नाही शक्य व्हायचं. पण खरं सांगू का, एकदा मी जेव्हा त्याच्या मागचं तत्व समजून घेतलं ना, म्हणजे तेव्हाही मी मला हे माहिती होतं की वडाच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे या निमित्ताने. पण आता ह्या 3 दिवसाच्या व्रतामुळे माझे बघा 4 दिवस वडाच्या सहवासात जातात. आणि हे एकदा समजून घेतलं ना, म्हणजे काय सांगण्यासाठी हे व्रताचा हा ओहापोह आहे हे एकदा समजून घेतलं ना की मग मला हे व्रत करणं सोपं झालं. खरं म्हणजे वडाचं किती महत्व आहे की नाही, आजही हे व्रत ना आपण म्हणजे सगळ्याच मुलींनी बायकांनी तो एक पर्यावरणाचा भाग म्हणून अंगीकारायला हवाय. कारण मी बघते आजकाल ना खूप जणी वेळ नाही म्हणून आदल्या दिवशीच वडाची पारंबी फांदी तोडून आणतात आणि घरी तिची पूजा करतात. हे मात्र बिलकुल शास्त्रसंमत नाही बरं का हरिभाऊ. कारण कुठल्याही शास्त्रात असं लिहिलेलं नाहीये आणि ते अत्यंत चुकीचं आहे. वडाची पारंबी तोडून किंवा फांदी तोडून त्याची पूजा अजिबात कुठल्याही प्रसंगात, म्हणजे सगळ्या श्रोत्यांना म्हणजे माझ्या मैत्रिणींना अगदी विनंती आहे की कोणीही पर्यावरणाचा असा अशा पद्धतीने ऱ्हास करून ही पूजा करू नका. उलट पक्षी जमलं तर आज एखादं झाड
0: लावण्याचं झाड पण लावलं तरी
1: नक्की नक्की नक्की. पण वडाचं झाड असं म्हणजे आपल्याला रोप लावता येत नाही ना, म्हणजे आता पुष्कळ कलम वगैरे करून ती म्हणजे सोय झालेली आहे. पण मुख्यतः पक्ष्यांच्या विष्ठेतून वडाचं झाड येत असतं, रुजत असतं त्याच्या आणि मग त्याचा वृक्ष होतो. आणि तुम्हाला माहितीये का, वडाचं आयुष्य साधारण 300 वर्षापर्यंतचं. मग आपण विचार करायला हवा ना की वडाचं महत्व किती आहे. आणि हे सगळं अधोरेखित करण्याकरता ना ही सगळी व्रत निर्माण झालेली आहेत. तुम्हाला सांगते, आर्य आणि द्रविड अशा 2 संस्कृती आपल्या सिंधू नदीच्या तीरावरती होत्या ना. त्यातले काही अग्निपूजन करायचे आणि काही वृक्षपूजन, असा जो फरक आहे ना, त्यामुळे आपली काही व्रत ही अग्नीला महत्व देणारी आहेत आणि काही व्रत ही वृक्षांना महत्व देऊन सांगितलेली आहेत. आणि त्याच्यामुळे ना ह्या सगळ्या व्रतांकडे ना डोळस दृष्टीने पाहायला पाहिजे हरिभाऊ.
0: कविताजी आज तुमचा नूर काही वेगळाच दिसतोय बरं का. म्हणजे आता असं झालं की मला सुद्धा तुमच्या बाजूनेच बोलायला पाहिजे.
1: म्हणजे माघार घेतली तर सर.
0: नाही नाही, कसं आहे, तुम्ही अगदी समयोचित चर्चा केलेली आहे या व्रताविषयी. आणि आता थोडं मी पण तुम्हाला या वडाच्या झाडाविषयी सांगणार आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे का कविताजी, हा वड जो आहे तो भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.
1: अगदी बरोबर.
0: जगात सर्वात मोठ्या वृक्षापैकी एक असा हा वृक्ष मानला जातो. तुम्ही मगाशी सांगितलं तसं त्याचं 300 वर्षापेक्षा अधिक आयुष्य असते. आणि हा वृक्ष जो आहे वड हा 15 ते 30 मीटर उंच वाढत असतो.
1: अरे बापरे. आणि म्हणूनच त्याची सावली इतकी गर्द आणि थंडावा देणारी असते.
0: हो, हो.
1: भला मोठा वृक्ष असतो. आणि सावित्रीने सत्यवानाला त्या झाडाखाली त्याच्याच मुळे ठेवलं, कारण ज्येष्ठातलं ऊन किती तळपत असतं आणि त्या क्षणी त्याला सावलीची थंडाव्याची गरज आहे. म्हणजे थोडक्यात त्याला सनस्ट्रोक झालेला आहे हा पण एक तिच्या मनामध्ये शंका तेव्हा आलेली असणार.
0: अगदी बरोबर.
1: हे तिने अगदी अचूकपणे ओळखलेलं होतं,
0: कारण हे पौर्णिमेचं व्रत पण जे आहे ते ज्येष्ठ पौर्णिमेला.
1: ज्येष्ठ पौर्णिमेला आहे.
0: तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की या वडाच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोहोचतात, यालाच आपण पारंब्या म्हणतो. याला धरून मस्त सूर मारायचो
1: लहानपणी,
0: त्यालाच सूर पारंब्या असं म्हणायचो.
1: अगदी बरोबर.
0: याचं खोड जे ना ते मजबूत आणि गुळगुळीत पण चीकयुक्त असं असतं. याची फळे जे आहेत ती वेगवेगळे पक्षी माकडं यांना खूप आवडतात बरं का.
1: अगदी बरोबर.
0: आणि या फळामध्ये लहान लहान आळ्या आणि किडे असल्यामुळे ही फळं सहसा माणसं खात नाहीत, पण त्यांच्यामुळे ती पूर्णतः पक्ष्यांना आणि प्राण्यांना उपयोगी येतात. म्हणजे पक्ष्यांना मोठाच आसरा असं हे वडाचं झाड आहे.
1: हे फार महत्वाचं सांगितलं सर तुम्ही की ती फळं माणसं खाऊ शकत नाही, तर आपण ती पण ठेवली नसती. प्राणी पक्ष्यांसाठी ती पण आपणच खाऊन मोकळं झालो असतो.
0: नाही, हे तर आहेच, पण त्याही व्यतिरिक्त कविताजी या झाडाचा उपयोग जो आहे तो औषधी सुद्धा आहे बरं का. याचा जो चीक निघतो ना
1: बर
0: तो जखमा भरण्यासाठी उपयुक्त असतो.
1: अरे वा, हे नव्हतं माहिती.
0: शिवाय दातातल्या वेदना यामुळे थांबतात. हे तर जाऊ द्या. विंचवाचं विष सुद्धा यामुळे कमी होतं असं म्हणतात. शिवाय वडाची पानं जी आहे ती रक्तस्त्राव थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहेत.
1: म्हणून स्त्रियांच्या गर्भाशयाविषयीच्या समस्यांमध्ये बऱ्याचदा वडाच्या पानांचा उपयोग औषधांमधून केला जातो.
0: हो, आयुर्वेदामध्ये हे सांगितलेलं आहे बरं का. अगदी स्त्रियांच्या साठी वडाचा अजून एक मोठा उपयोग आहे,
1: सांगा ना सर.
0: तो म्हणजे केसांच्या वाढीसाठी.
1: ओ हो हो.
0: वडाच्या पारंब्यांची मुळं ही अत्यंत उपयुक्त असतात. शिवाय त्याच्या सालीपासून मधुमेहावर उत्तम असं औषध बनतं.
1: अरे वा, हे नव्हतं माहिती मला.
0: म्हणून खरं म्हणजे हे अशा प्रकारे त्या झाडाचं महत्व असल्यामुळे पण हे व्रत सांगितलं गेलं असावं.
1: अगदी खरंय सर. म्हणत ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत जर करायचं असेल ना, तर माझ्या मैत्रिणींना अगदी विनंती आहे की हा जो वटवृक्ष आहे ना, हा 100 माणसांना 100 वर्ष पुरेल इतका प्राणवायू देतो. त्यामुळे या ज्येष्ठ पौर्णिमेच्या व्रताच्या निमित्ताने काही वृक्ष म्हणजे ह्या वडाची म्हणा किंवा इतर वृक्षांची रोपं सौभाग्यवायन म्हणून आपल्याला शक्य तेवढे आपल्याला जमेल तेवढे द्यायला हवीत. फांद्या नाही तोडायच्या हा अजिबात. आणि तशीच ही रोपं सगळ्या मैत्रिणींनी एकत्र येऊन म्हणजे परिसराजवळून जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावरती मोठ्या संख्येने लावून जेव्हा पाऊस नसेल तेव्हा त्याची निगा घ्यायची, आणि मग पावसात ते झाड आपोआप वाढतंच. म्हणजे धर्मकार्याबरोबर समाजकार्यही होईल या व्रताच्या निमित्ताने. आणि मग त्या रोपांचं जेव्हा वृक्षात रूपांतर होईल ना, तेव्हा उन्हा तन्हातून चालताना आपली पुढची पिढी निदान आपल्याला दुवा देईल की किती छान सावली थंडपणा मिळतोय. अर्थात ही म्हणजे ही कल्पना सुद्धा इतकं छान वाटतंय, सुखावती आहे अगदी. त्याच्यामुळे असं झाड लावणं, रोपं लावणं आणि तो अनुभव घेणं हे मला असं वाटतं स्वतः अनुभवणं जास्त संयुक्तिक ठरणार आहे.
0: खरंच खूपच छान कविताजी. तुम्ही खूप छान सांगितलं आणि मी जसं सांगितलं तशी वटवट सावित्री न होता ही आधुनिकतेशी जोड घालत आणि त्याचा मतितार्थ समजून घेऊन ते व्रत करणारी अशी सावित्री आज व्हावी. मला वेळ सांगते की गप्पा आपल्याला आवडत्या घ्यायला हव्यात.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे खूप खूप धन्यवाद कविताजी. पुन्हा परत भेटूयात आपण पुढच्या मंगळवारी.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 60. मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता अन संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके. मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके. त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती. मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्व गीतांचा. आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली, गीतकार ग दी माडगुळकर यांनी लिहिलेली आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत. सुधीर फडके यांच्या कामाची पद्धत, चौकटीतली शिस्त आणि विशेष म्हणजे त्यांची व्यावसायिकता ही त्यांना परिस्थितीनं शिकवली होती. त्यामुळे मग यशस्वी चित्रपटांची मालिकाच पुढे सुरू झाली. वंदे मातरम, जीवाचा सखा, माया बाजार, पुढचं पाऊल, जशास तसे असे एकापेक्षा एक त्यांचे यशस्वी संगीत प्रधान चित्रपट आले. ही सुधीर फडके युगाची सुरुवात होती. मराठी गीत संगीताच्या दुनियेत अनेक प्रतिभावंतांनी हजेरी लावली आहे. गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा श्रीधर फडके, आनंद मोडक इत्यादींपर्यंत चालू आहे. या सगळ्या संगीतकारांनी भरपूर योगदान दिलं आहे. मात्र या काळात ज्यांचं युग होतं असं म्हणता येईल असा संगीतकार म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी. बाबूजींनी 1946 ते 1993 पर्यंत चित्रपट आणि भावगीतं या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्या आणि सुधीर फडके युग निर्माण केलं. बाबूजींनी हिंदी चित्रपटांना देखील संगीत दिलं होतं आणि काही गाणी देखील गायली होती. बाबूजींचे संगीतकार म्हणून सर्वोत्तम हिंदी चित्रपट 1951 पासून नंतर प्रदर्शित झाले होते. ते होते 1951 मधील मालती माधव मुरलीवाला, 1955 मधील रत्नघर, 1956 मधील सजनी आणि बाबूजींच्या हिंदी चित्रपट संगीत कारकिर्दीतील सरताज ठरावा असा 1962 या वर्षीचा भाभी की चुडिया. यातील रत्नघर या चित्रपटाचे निर्माते स्वतः बाबूजी होते. 1954 सालचा पहिली तारीख हा चित्रपट बाबूजींच्या हिंदी कारकिर्दीतील एक अनोखा चित्रपट म्हणावा लागेल, कारण या चित्रपटात धीरगंभीर स्वभावाच्या संगीतकार बाबूजींनी एकदम विरुद्ध स्वभावाच्या दिलखुलास किशोर कुमार यांच्याकडून त्यांचं एकमेव गीत गाऊन घेतलं होतं. ते गाणं होतं दिन है सुहाना आज पहली तारीख है. गीतकार कमल जलालाबादी यांनी लिहिलेलं हे गीत मोठं मजेशीर आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1946 ते 1962 ही बाबूजींच्या हिंदी चित्रपटांच्या कारकिर्दीतील महत्वाची वर्ष. या 16 वर्षांमध्ये बाबूजींनी एकूण 18 हिंदी आणि 47 मराठी चित्रपटांचे संगीत केलं, म्हणजेच 16 वर्षात 65 चित्रपटांना संगीत दिलं, म्हणजेच सरासरी एका वर्षात 4 चित्रपट. आणि हे सर्व करत असताना गायक म्हणूनही त्यांनी प्रचंड काम केलं आहे. ही 16 वर्ष हिंदीत काम करत असताना बाबूजींनी मराठीत देखील संगीतकार आणि गायक म्हणून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं होतं. सव्यसाची
या शब्दाचा अर्थ दोन्ही हातांनी लढू शकणारा असा महाभारतामध्ये केलेला आहे. मराठी आणि हिंदी संगीतातील संगीतकार आणि गायक या दोन्ही भूमिकातून बाबूजींचे योगदान बघितलं तर त्यांना सव्यसाची हे विशेषण सर्वार्थानं योग्यच आहे. रसिक हो, संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दी. माडगुळकर आणि गायक आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या एकत्र आविष्काराच्या गाण्यांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया पहाडी मांड या रागात संगीतबद्ध केलेलं 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या

तो ओपनिंगचा सुंदर पी सुद्धा अत्यंत प्रभावी होता। या गाण्यानंतर श्यामराव कांबळे बाबूजींचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक बनले। या गाण्याची सुरुवातीची एकच ओळ आणि काही आलाप इतकाच सहभाग फक्त सुधीर फडके यांचा असून हे गाणं तसं आशा भोसले यांचं आहे। नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम।

यानंतर ऐकूया 1970 या वर्षी प्रदर्शित झालेल्या देव माणूस या चित्रपटातलं एक सुंदर प्रणयी गीत. राजदत्त दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटात पावसात चिंब भिजलेलं हे धुंद प्रणयी गीत चित्रित झालं आहे अनुपमा डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि सरला येवलेकर रमेश देव या दोन जोडींवर. या गाण्याचे सुरेल शब्द, संगीत, गायन आणि चित्रीकरण अतिशय संयमित रूपात आहे. श्यामराव कांबळे आणि प्रभाकर जोक सहाय्यक संगीतकार असलेल्या या गाण्यातील संतूरचा अत्यंत सुरेख वापर या गाण्याचं सौंदर्य वाढवतो. पावसात नाहती लता लता कळ्या फुले, सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले.

0: श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत. जगाच्या पाठीवर हा चित्रपट सर्व अंगांनी अफलातून तर होताच, पण यातली गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींची सर्व गाणी केवळ अप्रतिम अशीच होती. मित्रांनो, या पुढील जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत हे केवळ नंदलालाशी संवाद नाही, तर ही आपल्या प्रत्येकाच्या आत्म्याची हाक आहे. भोग, लोभ आणि मोहांच्या नृत्यात आपण रंगून जातो, पण शेवटी दमतो, थकतो. आणि जेव्हा हा थकवा जाणवतो तेव्हा खरी गरज असते नंदलालाच्या, म्हणजेच परमात्म्याच्या आधार घेण्याची. नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला. या गाण्यातून गदिमा आपल्याला आरसा दाखवतात. बाह्य रंग कितीही देखणे असले तरी अंतरंगातील पावित्र्याशिवाय खरी शांती मिळत नाही. आयुष्याच्या नृत्यात थकवा आला तर पावले नंदलालाच्या दिशेने टाका, तिथेच खरी विश्रांती आहे. परमेश्वराने दिलेले जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याऐवजी माणसं अहंकार, मोह यांच्या आहारी जाऊन चुकीचा मार्ग स्वीकारतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडरिपू आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांना आपल्या ताब्यात ठेवण्याऐवजी त्यांच्या ताब्यात माणूस केव्हा जातो हे त्यालाही कळत नाही. शेवटी पश्चात्तापाची वेळ येते, पण खूप उशीर झाला असतो तेव्हा. माणसाचं आयुष्य म्हणजे एक चिरंतन असं न सुटणारं कोडच आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्याची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो. असं म्हणतात आयुष्याचा शेवट आला की शहाणपण सुचतं माणसाला. आयुष्य वाया घालवलं याचा पश्चाताप होतो. रसिक हो, हे गाणं चित्रपटात दोन वेळा आहे. एकदा आहे नायक राजा परांजपे नायिका सीमा हिला गाणं शिकवत असतात तेव्हा राजा परांजपे यांचा गुरु म्हणून आणि सीमा यांचा शिष्य म्हणूनचा अभिनय अप्रतिम आहे. गाण्याच्या दरम्यान तीन वेळा येणारी सुधीर फडके यांची उत्स्फूर्त दाद अगदी अलौकिक आहे. सुरुवातीलाच आशा भोसले थकले रे नंदलाला म्हणतात तेव्हा बाबूजी यांचा वाहवा, आणि अंतरा म्हणताना निलाज रे पण कटीस नेसले निसुगपणाचा शेला ही ओळ बाबूजी यांच्यानंतर आशा भोसले ती ओळ रिपीट करतात त्यावेळी जेव्हा आशाताई निलाज रे पण कटीस नेसले ही ओळ म्हणतात त्यावेळी बाबूजी त्यांना अडवतात आणि ती ओळ जशी हवी तशी म्हटली गेली नसल्यामुळे तीच पूर्ण ओळ पुन्हा ते म्हणतात. त्यानंतर जेव्हा आशाताई ती ओळ पुन्हा म्हणतात तेव्हाची खुश होऊन त्यांची ती बहुत अच्छे ही सहज सुंदर दाद आणि त्यानंतर उपभोगाच्या शतकमलांची यामधली सुधीर फडके यांची आहा ही दाद हे सगळं अगदी लक्षपूर्वक ऐकावं असं आहे मित्र हो. हे सारं ऐकणं आणि बघणं अतिशय सुखद आणि अवर्णनीय आहे. ऐकूया बाबूजी आशाताई यांना शिकवत असल्याचं फक्त हार्मोनियम आणि डफ यांचा साथीचं एकाच अंतर्याचं हे नितांत सुंदर गीत.
1: नाच नाचुनी अति मी

0: वाह।
1: मित्रांनो, जगाच्या पाठीवर या चित्रपटात सुधीर फडके यांनी भूमिका देखील केली आहे। चित्रपटात त्यांनी बसप्पाचा अगदी छोटा रोल केला आहे। पाहुणे कलाकार यांच्या श्रेयनामावलीत आणि सुधीर फडके असा उल्लेख आहे। आत्ताच आपण ऐकलेलं गाणं चित्रपटात नंतर नायिका सीमा गर्दीसमोर हे गीत म्हणते। ऐहिक सुखांना वस्त्र प्रावरणे आणि अलंकार यांच्या उपमा देऊन गदिमांनी हे गाणं खुलवलं आहे। गाण्यातल्या शब्दांची रूपकं समजली की गाणं अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं। तात्पुरत्या श्रमाने दमायला होतं, तर सातत्याने केलेल्या श्रमानं थकायला होतं। दमले आणि थकले या शब्दांचा किती अचूक प्रयोग केला आहे बघा या गाण्यात। शब्दांवरील प्रभुत्वामुळेच तर गदिमांना भाषा प्रभू असं म्हणतात। या गीतामध्ये आत्मा आणि मानवतेच्या संघर्षाचा एक उत्कट प्रवास प्रत्यक्षित होतो। पहिल्या ओळीतच कवी म्हणतो, मी खूप नाचलो, अति दमलो, थकून पडलो। इथं नाच हे केवळ शारीरिक नव्हे तर समाजाच्या मोहात हरवलेल्या आत्म्याचं प्रतीक आहे। पहिल्या अंतर्यात ते म्हणतात, निर्लज्जतेची वस्त्र परिधान केलेली आहेत, कोडगेपणाची शाल अंगावर घेतली आहे, आत्ममग्नतेची कुंडलं कानात आहेत, मनातला गर्व अहंकार जणू मस्तकावर परिधान केलेला आहे, भोगांच्या 100 पाकळ्यांची माळ गळ्यात घातली आहे। ही केवळ वस्त्रालंकाची मांडणी नाही तर मानवी दोषांचं प्रतीकात्मक दर्शन आहे या अंतर्यामध्ये। मध्यभागी येताना गदिमा भावपूर्णपणे सांगतात की विषय वासना, लोभ प्रलोभन, अन्याय ही सारी व्यसनं आपल्या आयुष्याची वीणा वाजवतात, त्यामुळे मनात सतत अतृप्ती उरते। शेवटी अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला या रूपकाने आपल्या मार्गाचा अंधार आणि त्या अंधकारात हरवलेले जीव हे अंतर्मनाच्या कुशीत उभे असलेले विविध रूप दाखवतात। हे गाणं श्रवणीय तर आहेच, पण दोन्ही वेळा प्रेक्षणीय देखील आहे। रसिक हो, हे गाणं तसं म्हटलं तर आशा भोसले यांचं एकल गाणं असल्याचं गाण्याची ध्वनिमुद्रिका सांगते, पण मूळ चित्रपटात या गाण्यात मात्र बाबूजी यांचा अप्रतिम आलाप आहे। गाणं संपायच्या वेळेचा बाबूजी आणि आशा भोसले यांचे आलाप तर अक्षरशः अंगावर रोमांच उभे करतात। आपण पण हा स्वरानंद घेऊया मंडळी।

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या, गीतकार ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

एफएम बैंड 91.6 सह रेडियो मंगल ध्वनि अपने कटाहार रेडियो मंगल ध्वनि 91.6 एफएम तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनी 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल मनात गाव गावातलं मन रेडियो मंगल ध्वनी।

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.